FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण सेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 17 अश्विन, शक 1948 अर्थात 9 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 झाली आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजले आहेत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

अश्वदेह भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात साधना सरगम यांच्या सुरात आशिष विलेकर यांची शब्दरचना, संगीत शैलेश दाणे यांचं.

श्रोतेहो, आताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं राम पाठक यांनी.

श्रोतेहो आताच आपण लता मंगेशकर आणि साथीदारांच्या सुरात विदा सावरकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोत्यांनो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजेच 9 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोत्यांनो, आता थोड्याच वेळात ठीक 6:40 विचारपुष्प अंतर्गत 2 तीरांवर या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी ठीक 6:55 तीन विशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 हिंदी फिल्म संगीत आपणास ऐकता येईल. श्रोत्यांनो, सकाळी ठीक 10:00 आरोग्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित होईल. यात मधुमेह आणि थायरॉइड आजार, कारणे, लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती चवादे, MD मेडिसिन यांची आशिष गावंडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम प्रसारित होईल. ते ठीक 11:00 फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद आपण ऐकू शकाल. संवादक अवंती मोरे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 9 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 10 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते, सकाळी ठीक 6:00 आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपणास ऐकता येईल. 6:40 विचारपुष्पमध्ये मानसिक आरोग्य दिनानिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पोस्टमन नात्याचा संदेशवाहक ऐकू शकाल. लेखन बळीराम वाघ यांचं, सादरकर्ते आहेत नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम प्रसारित होईल. संकलन नितीन भट यांचं, तर सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम ऐकू शकाल. तर ठीक 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध आपणास ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. तर सायंकाळी ठीक 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 10

0: ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: नदी तीरावर आपलं गाव असावं आणि बारोमास नदीला पाणी वाहतं असावं असं स्वप्न प्रत्येक जण पाहतो. पूर्वी धरणं नदीला बंधारे नसल्याने नदीतीरी नदी काठावर गावं नदी प्रवाहाचं सुख अनुभवत. नदीकाठी बसलेली गावं तीर्थस्थानं सर्वदूर सर्वांना अनेक शतकं आकर्षित करीत आलेली आहेत. डोंगर दऱ्यातून वाहत येणाऱ्या या नद्या ग्रामजीवनात आपल्या आगळ्या वेगळ्या सौंदर्यानं एकरूप झाल्या आहेत. पूर्वी नदी तीरावर आमराई असायची, मोठमोठ्या डगरी असायच्या, पाण्याचे डोह असायचे. नदी काठावर पायऱ्या पायऱ्यांचा घाट असायचा. तिथं महादेवाचं मंदिर, अन्य मंदिरं असायची. भल्या पहाटे शाळेत जाताना नदीकडं पाहिल्याशिवाय पोट भरत नसे. हे दृश्य आता बदलून गेलंय. आता सर्वत्र कोरड्या नदीपात्रातून वाळूची वाहतूक जणू नदीचं वैभव नष्ट करीत आहे. माणसं हे नदीचं रूप नष्ट करण्यासाठी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत. नदीपात्र अरुंद होत चालली आहेत. नदीपात्राकडे पाहताना मनाला विषण्णता येऊ लागली आहे. आपल्या जीवनातील सौंदर्याला जणू आपण संपून टाकीत आहोत. आपल्या जगण्यातलं काव्य जणू हरपलं आहे. नव्या जगात अशा भावनिक प्रश्नांवर काही बोलायचंच नाही असं इथल्या माणसांनी ठरवून टाकलं आहे. त्यामुळं माणसांचं बालपणच हरून गेल्यासारखं झालंय. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांनी निसर्गरम्य वातावरणात शांतिनिकेतनची स्थापना करून नव्या संस्कृतीनिष्ठ शिक्षणाचा झेंडा रोवला. टागोरांच्या कविता आणि सांस्कृतीनिष्ठ जगण्यामुळं आजही सारं जग त्यांना नमन करतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विभा शिरवाडकर यांनी गोदावरी तीरावर नाशिक इथं वास्तव्य केलं. त्यांच्या कवितेला नवनवीन धुमारे तिथं फुटले. महाराष्ट्रीय वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे इथं भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सांगितली. त्यामुळं की काय प्रवरेला प्रवरेच्या पाण्याला पुण्य सलीला असं म्हणतात. हे सर्व आठवायचं कारण म्हणजे आपल्या गावाचा शहराचा संतांची पावनभूमी एक तीर्थक्षेत्र स्वरूपात जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आपलं जगणं कवितामय होऊन जातं. कवी जर नसते तर आपण या कल्पना कुठून केल्या असत्या असं कवी केशवसुत म्हणतात. आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. किती सार्थ आहेत हे विचार. निसर्गानं केवढं मोठं दान आपणास बहाल केलेलं आहे. त्यामुळं नदी, वन, तलाव, डोह ही माणसांची हृदये आहेत. रानावनातून वाहत येणारे पाण्याचे ओहोळ, दऱ्यातून फुलणारी अगम्य वनवासी फुलं, डोंगर दऱ्याची भीषण रौद्रता, त्याचप्रमाणे भणाणणारा वारा हे निसर्गाचं एक रूप. नवनव्या जगात निसर्ग नव्यानं फुलून येतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे. या ज्ञात जगातल्या समस्त माणसांच्या भावभावना खरं तर निसर्गाशी एकरूप होऊ इच्छितात. परंतु दररोजच्या धावपळीच्या जगात माणूस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत डोकं वर करून आकाशाकडे देखील पाहू शकत नाही. रात्रीच्या चंद्रचांदण्यांचं जग तर दूरच. तरीही माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतातच की त्यास या निसर्ग संवेदना बोलावतात. रामास विलास प्रेम झरतसे कमल फुलतसे जेथे तेज पुंज प्रकाश. आम्ही निवासी त्या देशाचे जेथे बारा मास वसंत, अमृत निर्झर जिथे वाहतो जयात भिजती सारे संत.
0: श्रोते आताच आपण विचार पुष्प अंतर्गत दोन तीरांवर या विषयावर चिंतन ऐकलं. लेखन होतं चंद्रकांत पालवे यांचं तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो आता थोड्याच वेळात सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करिता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या या विषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत चिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेज मध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारण खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशी कारण आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लास मधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडनं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे? आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं। आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो, जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात। आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात। तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात।
0: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली। डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत

आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर। श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ता आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जल व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत, त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबा भावे म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खरीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

0: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1960 विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग आजच्याच दिवशी झाला होता. सन 1962 युगांडा देशाला युनायटेड किंगडम म्हणून स्वातंत्र्य मिळालं होतं. 1981 फ्रान्स येथे मृत्यूदंडाची शिक्षा आजच्याच दिवशी रद्द करण्यात आली होती. सन 2006 उत्तर कोरिया या देशाने पहिली आण्विक चाचणी आजच्याच दिवशी घेतली होती. सन 1986 लंडन मधील दुसरे सर्वात जास्त काळ चालणारे संगीत द फॅटम ऑफ द ऑपेरा आजच्याच दिवशी सुरू झालं होतं. सन 1970 भारतीय वायुसेना भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाकडे आजच्याच दिवशी सुपूर्द करण्यात आले होते. सन 1850 फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेनरी लुईस ली चॅटेलियर यांचा जन्म झाला. सन 1889 डेल्टा एअरलाइन्सचे सहसंस्थापक कॉलेट ई वुलन यांचा जन्म झाला. सन 1891 उद्योजक साहित्यिक आणि चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. सन 1922 संशोधक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपाल समुद्रम नारायण अय्यर रामचंद्र तथा डॉक्टर जी एन रामचंद्रन यांचा जन्म झाला. सन 1924 भारतीय कवी आणि स्कॉलर थिरुनलूर करुणाकरन यांचा जन्म झाला. सन 1926 जबरदस्त आवाजाने संवाद फेक करून प्रेक्षकांना खुश करण्यात हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार उर्फ जॉनी यांचा जन्म झाला. सन 1928 ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म झाला. सन 1892 पत्रकार समाजसुधारक आणि इतिहासकार राव बहादूर गोपाळ हरी देशमुख यांचं निधन झालं. सन 1914 बाल वाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचं निधन झालं. सन 1987 कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचं निधन झालं. सन 1998 छाया लेखक जयवंत पाठारे यांचं निधन झालं. सुविचार वाईट माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण हीच माणसे एक चांगला धडा सुद्धा नेहमी शिकवून जातात. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7 आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे

हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

0: चला तर मग श्रोते हो, वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जन

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

0: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: गुनगुना रहे है भंवर, खिल रही है कली कली,
4: कली कली,
3: कली कली।
0: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन। 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
5: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर,
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत। आता थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी।
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07:20 झाले। यानंतर अल्पावधीतच म्हणजे सकाळच्या 7:10 प्रादेशिक बातमी ऐकू।
7: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत। या संधीचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍप वर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध।
8: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं।

0: आणि आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबर पर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघुपाट बंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या. देशाला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळं शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया एक भारत श्रेष्ठ भारत या

0: अभिनव उपक्रमाविषयी।
1: भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य। देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक भाषिक विविधतेचा गौरव करत राज्या राज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची, खाद्य संस्कृतीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते। भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात। भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही, तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे।
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं। नानाच्या वाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। ते 75 वर्षांचे होते। त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे। अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता मस्कर यांच्याकडून।
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे। या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, कि फेकून द्यावं या देहा सलग तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा।
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती। नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे। अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर। नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल। नाना या नावानेच ते विख्यात होते। त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला। मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले। 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण 1986 आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली। नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली। वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो। नटसम्राट मधील त्याला भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळाच। आपला माणूस, देऊळ, पक पक पकाप अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या। मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली। हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत। अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली। या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला। 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते। आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती, आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या। त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला। नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाज

0: सेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
0: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास.
4: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
0: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 7:25 होत आहेत आता.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा नेमका साधता येईल आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करतंय?
1: नाही, एक तर असं की ह्या सगळ्या योजनांचं आपण ह्या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मध निर्मितीच्या किंवा मधपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात, तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू, म्हणजे सगळ्यात एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मधाबद्दलचे. तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचं एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्या विशेष तज्ज्ञांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे असे कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल आणि त्याच्यात मधा, आता आमचं मधाचं गाव समजा हे आहेत, मधाचं गाव हे आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, तेव्हा त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या योजनांची कार्यवाही होईल आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्षांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनंही मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत, त्या खादीच्या त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता, त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत, तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिले. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामायिक केंद्र उद्योगासाठीच असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू, अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक, ज्याला आपण म्हणू, ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण

0: उद्योजकांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे अशा प्रकारे आणि मी मगाशी म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार अशी माहिती, जसं आज आपण आज हे माध्यम वापरतो, अशी अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं, मुळात लोकांचं प्रबोधन करणं की या योजनेत सहभागी व्हा, की जेवढे अधिकाधिक सहभागी होतील तेवढं मग त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
1: या योजनांबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत, त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी कारीगर आहेत, त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग

0: पर्यंत आपण पोहोचवतोच आहोत, त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी कारीगर आहेत, त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स वर आपली उत्पादनं विकणं वगैरे या तंत्रज्ञानाची माहिती आपण कशी पोहोचवतो आणि त्याचा ते उपयोग कसा करू शकतात?
1: नाही, आता आता मी म्हटलं की ह्या सगळ्या योजनांच्या जे लाभार्थी आहेत,
0: बरोबर,
1: या लाभार्थींची ठिकठिकाणी क्लस्टर्स, या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण, संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना, पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत की उद्योगधंदा सुरू केला, पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या, त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही जसा उल्लेख केला की हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे, म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो, तर महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल, हा एक म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण त्याला म्हणतो, या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे, या लाभार्थीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो, म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणतो की अशी अनेक खाजगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत, जसं समग्र सुविधा नावाचं आता आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर, आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत, दर पत्रक आपण ज्या म्हणू असंही आम्ही त्या लागतो, अशा उद्योजकांना संधी मिळेल तेव्हा अशा प्रकारे आपण याचा प्रचार करतो.
0: सर, आता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय, पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी, हे त्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं?
1: अगदी चांगला प्रश्न आहे की जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे याचं कौशल्य महत्वाचं आहे, ते कौशल्य आपण नाकारणार नाही, कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली ज्या 4 वर्षांपासून सुरू आहे, मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बोलतदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम, सुतारकाम या सगळ्या कला आहेत, तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. त्या त्यांची जी कारागिरी आहे, ते कौशल्य ते महत्वाचंच आहे, त्याला नाकारणं नाही, पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची या नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्र सामग्री त्याला कशी देता येईल, ही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात तसं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नवं वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल, असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत, पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल. आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत, कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं, त्यामुळे ती हिंसा होते एका अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आलेली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली, म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोष निर्माण केला, तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो, अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते, विशेष करून विदर्भात त्याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो की अशा या खादी म्हणजे सिल्क, या सिल्कची सुद्धा 2 उत्पादनं ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा

0: दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. आता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 1,66,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. हे अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहेत. त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी, हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या, की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे, आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे, आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्था जर ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं, तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखी सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ, तसेच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
3: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी

0: अमरावती आकाशवाणी गाव असो वा शहर नवे सूर जुळविते नव्या जुन्यांचे विसरून सारे भेद दुरावे मना मनातील वाणी जना जनातील वाणी आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 7:41 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत.

0: श्रुतिगाताचा आपण पंडितराव नागरकर यांच्या असुरात आपटे यांची शब्दरचना ऐकलीत.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: असल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते, आता आपण ऐकूयात ज्योत्स्ना फुले यांच्या सुरात रांगणेकरांची शब्दरचना.

श्रुतिवार्ताचं आपण उदयराज गोडबोले यांच्या सुरात सोपानदेव चौधरी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दत्ता तावचेकर यांनी.

श्रोतेहो, आताच आपण आशा लता वापगावकर यांच्या सुरात कुसुमाग्रज यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. या गीतासोबतच नाट्य संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात

महापौर परिषदेचा निर्णय। केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा। 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती। यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आता सविस्तर बातम्या। वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली। जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या। जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल। वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं। प्राप्तिकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे। 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली। याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे, तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत। या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे। या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे। जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे। कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2,500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे। या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत। काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत। पोषण, शिक्षण, बाल संरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं। भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला। देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला। वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली। तमिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे। या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं। तमिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं। हे राष्ट्रीय

बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H-1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूप निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोंजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि In.Sports प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्छानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सून नंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही. आता ऐकूयात हिंदी फिल्म संगीत.

श्रोतेगात आज आपण स्वानंद किरकिरे आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या सुरात लुटेरा या चित्रपटातील गीत ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अमित त्रिवेदी यांनी.

श्रोतेहो, आताच आपण मोनाली ठाकूर यांच्या सुरात अमिता भट्टाचार्य यांची शब्दरचना ऐकली. लुटेरा या चित्रपटातील या गीताला संगीत पथकेलं होतं अमित त्रिवेदी यांनी.

श्रोते हो, आताच आपण अमित त्रिवेदी आणि साथीदारांच्या सुरात अमिताभ भट्टाचार्य यांची शब्दरचना ऐकली. लुटेरा या चित्रपटातील गीताला संगीतबद्ध केलं होतं अमित त्रिवेदी यांनी.

0: श्रोतेहो, आताच आपण अमिताभ भट्टाचार्य यांच्या सुरात आणि रचनेत लुटेरा या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अमित त्रिवेदी यांनी. या गीतासोबतच हिंदी फिल्म संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: कितने एक्टर्स भाग जाते थे कि हमको ट्राई भी नहीं.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: एफएम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 10 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य संवाद. आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद.
2: श्रोते हो, आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात

मधुमेह, थायरॉइड, कारणे, लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

0: श्रुती हो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीतील डायबिटीज, थायरॉईड विकार तसेच अनेक जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत असताना दिसत आहेत. विशेषतः आपल्या विदर्भासारख्या भागात या आजारांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. माहितीचा अभाव, गैरसमज, अनियमित तपासण्या, चुकीची जीवनशैली आणि अनेक सामाजिक कारणांमुळे हे आजार वेळेवर ओळखले जात नाहीत. त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मधुमेह, थायरॉईड, आरोग्यदायी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत डॉक्टर तृप्ती राजेश जवादे मॅडम यांना. मॅडम, स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते, मला आपल्याला सांगायला आवडेल की मॅडम गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेषतः डायबिटीज या क्षेत्रामध्ये रॉयल कॉलेज फिजिशियन UK म्हणजेच युनायटेड किंगडम इथून विशेष शिक्षण घेतलेले आहे. तसेच त्या मधुमेह, थायरॉईड आणि ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून त्या अमरावती शहरामध्ये कार्यरत आहेत. मॅडम, प्रस्तावनेमध्ये सांगितलं डायबिटीजचं प्रमाण हे वाढत आहे, तर भारतात आणि विशेषतः विदर्भात डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे असं आपल्यास वाटते का?
1: हो, पूर्ण भारतामध्येच डायबिटीजची संख्या वाढत आहे आणि विदर्भात सुद्धा वाढत आहे. डायबिटीजची जी संख्या 77 मिलियन एस्टिमेटेड पॉप्युलेशन मध्ये डायबिटीज झालेला आहे ऑल ओव्हर इंडिया. आणि इंडियाला आपण डायबिटीज चे कॅपिटल म्हणलं जातं पूर्ण वर्ल्ड मध्ये. विदर्भामध्ये सुद्धा आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत, कारण खूप अर्बनायझेशन, सिव्हिलायझेशन, मॉडर्नायझेशन झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल. जसं की आपल्या सगळ्यांजवळ आता व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, ज्याचा आपण वापर खूप प्रमाणात करतो. आपलं पायी चालणे हे पूर्ण बंद झालेलं आहे. कॉर्पोरेट सेक्टर, IT सेक्टर, इंडस्ट्रीलाइज ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस, हे सगळे जॉब डेस्क ऑफिस आहेत. तिथे टायमिंग्स पण खूप जास्त असतात, म्हणजे 12 hour shift, 10 hour shift. ह्याच्यामुळे जे लोक आहेत त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. तर एक्सरसाइज नाही करत वेळ नसल्यामुळे, किंवा कॅलरी काउंटिंग करत नाहीत आणि कॅलरी बर्नआउट सुद्धा होत नाहीत, तर अशा रीतीने ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे हीच डायबिटीज जास्त प्रमाणात होत आहे. अनहेल्दी इटिंग हॅबिट्स असतात, जसं की ट्रेडिशनल फूड पासून आपण वेस्टर्नाइज डायट मध्ये जास्त लक्ष देत आहे. जेवण बनवायचा वेळ नसतो म्हणून टिंड आणि प्रोसेस्ड फूड्स जास्त खाण्यात येतात. शुगरी ड्रिंक्स जे असतात, जसं की कोको कोला, पेप्सी, थम्सअप, हे जे ड्रिंक्स असतात ह्याच्यातही शुगरचं कंटेंट खूप जास्त असतं. ब्रेड, बेकरी आयटम्स हे जास्त दिन एव्हरीडे इटिंग हॅबिट्स मध्ये इन्क्लूड होत आहे. हाय कार्बोहायड्रेटचे जे प्रमाण आहे त्याच्यामुळे ओबेसिटी निदर्शनात येते. ओबेसिटी जे आहे हे सेडेंटरी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्स मुळेच होत असते. तर हे सगळे कारण जे आहेत तिन्ही पण हे सगळे डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आहेत. मग पुन्हा त्याच्यात जेनेटिक प्रीडिपोजिशन, स्ट्रेस, स्लीप डिप्रिवेशन आणि जो आपला स्क्रीन टाइम आहे त्याच्यामुळे पण आपली बॉडी जी आहे ही इनऍक्टिव्हिटी असते. म्हणजे एक स्लगिशनेस तयार होतो, आपण उठून फार लवकर एक्सरसाइज कडे वळत नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीज व्हायला लागलेला आहे.
0: अच्छा, डायबिटीजचे डायबिटीज टाइप 1 आणि टाइप 2 असे प्रकार सुद्धा आहेत, याची काय लक्षणे असतात आणि सामान्य व्यक्तीने कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे?
1: टाइप 1 डायबिटीज युजली चाइल्डहुड ऑनसेट असतो आणि तो इन्सुलिन डिपेंडेंट असतो, म्हणजे तेथे इन्सुलिन पेशंटला द्यावंच लागतं आपल्याला. आणि टाइप 2 डायबिटीज जो आहे हा अडल्ट ऑनसेट असतो. तिथे आपण पेशंटला गोळ्या औषधी देतो, जर कंट्रोल नसेल तर इन्सुलिन सुरू करतो. इथे इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो टाइप 2 मध्ये. आणि जसं लक्षणे म्हणलं, पॉली युरिया म्हणजे तहान खूप जास्त लागणे, पॉली डिप्सिया म्हणजे भूक खूप लागणे, आणि पॉली युरिया म्हणजे लघवीला भरपूर वेळ जाणे, हे रेड फ्लॅग साइन्स म्हणले जातात डायबिटीज मध्ये. तर हे पेशंटच्या निदर्शनात आपल्याला दिसतात, लक्षात येतात. पेशंटला थकवा भरपूर वेळेस येतो, पेशंटचं जे विजन असतं त्यांना ब्लड विजन असतं, किंवा मग जास्त प्रमाणात ते व्हिज्युअल इम्पेअरमेंट सुद्धा होते, आणि कधी कधी धुंदलं जे दिसतं ते डायबिटीजमुळे होतं. जे पायातील अल्सर्स तयार होतात, जिथे जखमा तयार होतात त्या भरून येत नाहीत, ते सगळं डायबिटीजचे लक्षण आहेत. डायबिटीजमुळे फ्रिक्वेंट इन्फेक्शन होतात, जसं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन,

0: शुगरमुळे खूप कॉमन आहे. तसंच स्किनचे बरेच इन्फेक्शन असतात. मानेला एखेंथेसिस नायग्रन्स, आर्मपिट्स मध्ये पण ते ब्लॅक वेल्वेटी स्किन जी दिसते ती डायबिटीजमुळे दिसते. पेशंटचा टाईप 1 डायबिटीजमध्ये खूप वेट लॉस होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा लाईफस्टाईलचा जो आजार असतो तिथे वेट गेन असतो. तर अशी ही सर्व लक्षणे आपल्याला डायबिटीजमध्ये दिसून येतात.
1: आता बोलताना आपण एक प्री डायबिटीज हा शब्द सुद्धा वापरला, तर प्री डायबिटीज एखाद्या सामान्य माणसांमध्ये याची लक्षणे दिसून आली तर त्यांनी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे?
0: प्री डायबिटीज जो आहे हा खूप महत्वाचा विषय आहे. जर आपण हा आत्ताच कंट्रोल केला तर तो टाईप 2 डायबिटीज मध्ये वाढ नाही होणार. प्री डायबिटीज म्हणजे ब्लड शुगर जास्त आहे पण एवढी पण जास्त नाही आहे की त्याला तुम्ही डायबिटीज लेबल कराल. अशा पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनशैलीमध्ये खूप सारे बदल करण्याची गरज असते आणि ते केल्याने रिझल्ट 100% भेटतातच. जसं की डायटरी चेंजेस असतात, डायटरी हॅबिट्स असतात, या बदलल्या गेल्या पाहिजे. मी जसं आत्ताच बोलले तुम्हाला, ट्रेडिशनल फूड इनटेक आणि होम कुक्ड मील्स आर ऑलवेज बेटर रादर देन जे पॅक्ड टिन फूड आहे. दुसरी गोष्ट, कार्बोहायड्रेट लिमिट करणे, जे शुगरी ड्रिंक्स आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत वगैरे ते सुद्धा कमी करणे. जेवणामध्ये फायबरचा मात्रा वाढवणे, फायबर म्हणजे हिरवे पालेभाज्या, सॅलड्स, फ्रुट्स, हे सगळं फायबर इनटेक वाढवतं. हेल्दी फॅट्स जे असतात जसं की नट्स झाले, ॲव्होकाडो झाले, ऑलिव्ह ऑइल झालं, तर ह्याचा वापर करणे डेली डायटमध्ये. जे फ्राईड ऑइली फूड्स आहेत, तळलेले अन्न, ते बंद करून टाकायचे. मॉडरेशन इज द, जर पोर्शन कंट्रोल्ड मील्स असल्या तर नक्कीच प्री डायबिटीज हा रिवर्ट होईल. एक्सरसाइज सगळ्यात महत्वाची आहे. जी इनऍक्टिव्हिटी आहे, आपल्याला वेळ भेटत नाही एक्सरसाइजला, तर या सगळ्या गोष्टी काउंट होतात. आणि 150 मिनिट एक्सरसाइज पर वीक रिकमेंडेड आहे प्रत्येक डायबिटीजच्या रुग्णांना. तर त्याच्यासाठी एक्सरसाइज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यात कुठलीही एक्सरसाइज असू द्या, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असो किंवा मग रनिंग असो, तर या एक्सरसाइज करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे.
1: डायबिटीज तपासणीसाठी गेल्यानंतर व्यक्तीला 2 चाचण्या ह्या डॉक्टर नियमित करायला सांगतात. एक म्हणजे उपाशापोटीची शुगर तपासणी आणि जेवणानंतरची शुगर तपासणी. याच्यामध्ये काय फरक असतो?
0: फास्टिंग शुगर म्हणजेच उपाशीपोटीची तपासणी, म्हणजे ओव्हरनाईट तुम्ही फास्टिंग असता. तर फास्टिंग शुगर जी आहे ही नॉर्मल व्यक्तीमध्ये 100 असते, 100. प्री डायबिटिक मध्ये 100 ते 125 असते आणि डायबिटिक मध्ये ही 125 वर असते. जेवणानंतर जी शुगर तपासतात त्याला पोस्ट मील म्हणतात. तर ती शुगर नॉर्मल व्यक्तीमध्ये 140 असते, प्री डायबिटिक मध्ये 140 to 199 असते आणि डायबिटीज लेबल करण्यासाठी ती 200 किंवा 200 अधिक असते. तसंच HbA1c सुद्धा तपासल्या जातं. HbA1c जे आहे हे एव्हरेज 3 महिन्याचं शुगर जे आहे हे रिपोर्ट मध्ये कळतं. त्या रिडिंग मध्ये नॉर्मल व्यक्तींमध्ये 5.7 असतं, प्री डायबिटिक मध्ये 5.7 to 6.4 असतं आणि डायबिटिक मध्ये ते 6.5 वर असतं, 6.5 वर असतं.
1: वैद्यकीय काही परिमाणे आहेत जे आपल्या तपासणीमध्ये दिसून येतात आणि त्यावरून लक्षात येतो की हा जो व्यक्ती आहे हा डायबिटीजच्या कोणत्या स्टेज मध्ये आहे किंवा याला डायबिटीज झाला की नाही. डायबिटीजचे जे रुग्ण आहेत या रुग्णांमध्ये बरेचदा हृदयरोग, किडन्यांचे रोग, डोळ्यांचे विकार, नर्व डॅमेज यासारखे आजार सुद्धा दिसून येतात, तर याचे नेमकं काय कारण असू शकते?
0: डायबिटीज जो आहे हा रक्तातील ब्लड ग्लुकोज वाढल्यामुळे होत असतो. तर तसंच हा मायक्रोवॅस्क्युलर आणि मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन सुद्धा डायबिटीज मध्ये कॉमन असतात. जसं की डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी अँड डायबिटिक न्यूरोपॅथी हे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आहेत. डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे जो डोळ्यांचा पडदा असतो ज्याला आपण रेटिना म्हणतो हा खराब होतो. तिथे पेशंटला विजन लॉस किंवा विजन इम्पेअरमेंट असते, स्पष्ट दिसत नाही किंवा एकदम अंधत्व यायला लागतं. हे प्रोग्रेसिव्ह स्टेज मध्ये होत जातं. ते शुगर अनकंट्रोल्ड असतील तर नक्कीच डायबिटिक रेटिनोपॅथी कडे जास्त प्रमाणात व्हायला लागतं. डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे जे क्रॉनिक किडनी डिझीजेस असतात किंवा मग पेशंटला बऱ्याचदा डायलिसिस सुद्धा लागतं आणि कधी कधी किडनी, टोटल किडनी फेलियर सुद्धा होतं. तिसरं जे कारण आहे ते डायबिटिक नेफ्रोपॅथी आहे जे किडनीचे आजारांनी होतं. आणि डायबिटिक न्यूरोपॅथी जे आहे हे पायांच्या ज्या शिरा असतात, जे नर्व एंडिंग असतात, ते डॅमेज होतात नेहमी सतत अनकंट्रोल्ड शुगर राहिल्यांनी. आणि त्याच्यामुळे पेशंटच्या जे पाया आहेत त्याच्यात मुंग्या येणे, पाय खूप जास्ती प्रमाणात दुखणे किंवा कधी कधी पाय जास्त बधीर होऊन जायला लागतात. त्याच्यामुळे पेशंटला जे आहे हे काही लागलं तरीही त्यांचे संवेदना होत नाही. तर अशा टाइमला काय होतं, तिथे जखम व्हायचे चान्सेस असतात. तर त्याचा ॲप्सिस सेल्युलायटिस सुद्धा होऊ शकतो आणि पेशंटला हे सगळं काही जाणवतच नाही, कारण की

0: त्यांना तिथे बधिरता येऊन जाते, नर्व एंडिंग पूर्ण टोटल डॅमेज असतात. मग तसंच मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन असतात. मॅक्रोवॅस्क्युलर म्हणजे जे मोठे रक्तवाहिन्या आहेत त्या कॉम्प्लिकेट व्हायला लागतात, जसं करोनरी हार्ट डिझीज झालं, हार्ट फेलियर, हार्टचे अटॅक्स येणे, स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये अटॅक येणे, पेरिफेरल आर्टरी डिझीज, तर हे मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन झाले.
1: अच्छा, बोलताना आपण उल्लेख केला होता डायबिटीज फूट रोग, जे पायाविषयी आपण सांगितलं, तर हा नेमका काय असतो आणि लोकांनी आपल्या पायांची काळजी कशी घेतली पाहिजे?
0: येस, डायबेटिक फूट म्हणजे जे पेशंट आहेत यांचं, जसं मी सांगितलं की खूप नर्व एंडिंग जे असतात ते डॅमेज व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे लॉस ऑफ सेन्सेशन असतं, जी जखम झाली ती बरी होणार नाही किंवा बरी होत नाही. तर हे सगळे गोष्टी अवॉइड करण्यासाठी डेली लाईफस्टाईल मध्ये पेशंटनी आपले पाय 2 वेळेस धुणे, तेही सोप वॉटरनी, त्याच्यात काही डेटॉल वगैरे टाकलं तरीही चालतं. मग पाय धुतल्यानंतर ते पूर्ण पुसून घेणे आणि कोरडे करणे, मग त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावणे, व्यवस्थित त्याची निगा बरतणे, नख जर वाढलेले असतील तर ते वेळोवेळी कट करणे, कारण नख वाढल्यामुळे इनग्रोन नेल्स होऊ शकतात, म्हणजे ते आतल्या बाजूनी नख वाढतात आणि तिथे जखम तयार व्हायला लागते, तिथे ऍप्सिस तयार व्हायला लागतं, तिथे सेल्युलाइटिस होऊ शकतो. पायात नेहमी सॉक्स घाला, पायाला पूर्ण प्रोटेक्शन राहतं, तर त्यासाठी लवकरात आपल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणे आणि प्रॉपर मेडिकेशन घेणे हाच उपचार आहे.
1: गर्भावस्थेतील मधुमेह ही टर्मिनॉलॉजी आहे, ही बऱ्याच वेळा ऐकण्यात येते, काय आहे आणि आई आणि बाळासाठी किती ही धोकादायक असू शकते?
0: जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गर्भावस्थेतील मधुमेह ही अत्यंत धोकादायक सिच्युएशन असते, म्हणजे आईला प्रीक्लेम्शिया, हाय ब्लड प्रेशर, सिझेरियन सेक्शनची डिलिव्हरी, कारण बेबीचं वेट खूप जास्त असतं, त्या बेबी मॅक्रोसोमिया म्हणतो आम्ही, म्हणजे जे बाळांचं वजन नॉर्मल पेक्षाही खूप जास्त होतं, ते डायबेटिक मदर्सला बॉर्न होतात. त्या बाळांमुळे मदरला प्रॉब्लेम असतो, इवन बेबीलाही प्रॉब्लेम असतो, त्यांनाही फिटल डिस्ट्रेस होऊ शकतो, कारण त्यांची वाढ ग्लुकोज जास्त असल्यामुळे जास्त वाढ होते. तर त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणात होतात. बेबीला हायपोग्लायसेमियाही होऊ शकतो, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो, जॉन्डिस होऊ शकतो, कंजनायटल हार्ट डिफेक्ट्स होऊ शकतात. तर यामुळे आपण आधीच जेस्टेशनल डायबिटीज जे मदर्स असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप जास्त.
1: अच्छा, ग्रामीण आणि शहरी भागात डायबिटीज निदानातील मुख्य अडचणी कोणकोणत्या आहेत?
0: ग्रामीण भाग जो आहे तिथे अवेअरनेस थोडं कमी पडतं, कारण तिथे मूलभूत शिक्षणाची जी मात्रा आहे ही थोडी कमी असते, बरोबर. म्हणूनच तिथे स्क्रीनिंग सुद्धा लोक कमी करतात, कारण त्यांच्या लक्षातच येत नाही की त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते कशामुळे होतात आहे. तर म्हणून दे डोंट गो देमसेल्फ फॉर टेस्टिंग, ते स्वतः जाऊन स्क्रीनिंग करणार नाही, त्याच्यामुळे निदान होणार नाही. निदान नाही झालं हे लक्षातच येत नाही आपल्या,
1: बरोबर.
0: मग समज असतो लोकांचा बिकॉज ऑफ सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस म्हणा, की जर तपासलं आणि शुगर निघाली तर, कारणामुळे बरेच जण टेस्टही नाही करत. पण ग्रामीण भागामध्ये जे आहे हे एनसीडी मार्फत सगळीकडे फ्री ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि जे अर्बन शहरी भाग आहे सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे, अवेअरनेस आहे, एज्युकेशन आहे, पण जसं मी सांगितलं म्हणजे एवढे बिझी असतात लोक 12 आर्सच्या ड्युटी शेड्यूल मधनं, त्यांना वेळ भेटत नाही या सगळीकडे लक्ष देण्यासाठी. सो दे अवॉइड इट, पुढे बघू पुढे बघू असं करतात. त्यामुळे हे 2 मेजर डिफरन्सेस आहेत.
1: मुख्य जो डायबिटीज शुगरशी संबंधित आहे, कार्बोहायड्रेटशी सुद्धा हा संबंधित येतो. डायबिटिक जे रुग्ण असतात त्यांनी आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कसे नियंत्रित करावे?
0: शुगर म्हणजेच प्युअर कार्बोहायड्रेट्स. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे आपण नियंत्रित ठेवले पाहिजे. शुगर पूर्ण बंद करणे आहे. तुमच्याकडे आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, त्याचा तुम्ही मॉडरेशन मध्ये वापर करू शकता, पण शुगर पूर्ण टोटली कट डाऊन करावं लागते. गूळ चालत नाही, मध चालत नाही, कारण त्यांचा एक ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. शुगर किंवा गूळ किंवा मध हे तिन्ही गोष्टी वापरायच्या नाही. मग दुसरं म्हणजे आपलं जे जेवणाचं ताट असतं ते गोल असतं, तर त्या गोल ताटाचा अर्धा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण व्हेजिटेबल्स असायला पाहिजे. व्हेजिटेबल इन फॉर्म ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सॅलड्स आणि कुक्ड व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. मग त्याच्यात जे 1/4 प्लेट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स यायला पाहिजे. प्रोटीन्स म्हणजे तुम्ही जेवताना दूध, दही, ताक ह्याचा समावेश असला पाहिजे. एक बाउल का असत नाही, पण इट शुड बी देअर रेग्युलरली. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पनीर घेऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज डाएटमध्ये असाल तर तुम्ही एग्ज आणि नॉनव्हेज फूड त्याच्यात इन्क्लूड करू शकता, जे हाय प्रोटीन असतं. स्प्राउट्स जे सगळीकडे अवेलेबल आहे, मोड आलेलं धान्य. जर तुम्ही ताट व्हेजिटेबल सॅलड्स पासून खायला सुरू केलं, मग प्रोटीन्स पण खायला सुरू केलं, तर आपली भूक बरीचशी कमी होऊन जाते. आणि मग जो लास्ट पोर्शन 1/4 मील आहे, दॅट इज कार्बोहायड्रेट, तर ते कमी जातं. मग कार्बोहायड्रेट कमी म्हणजे जशी गव्हाच्या पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, तर अशा वेळेला गव्हाची पोळी न खाता आपण जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खाल्ली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजे त्याच्याने आपली शुगर वाढत नाही.

0: भाकरी खाणं जास्त योग्य आणि उत्तम राहणार, आणि भात जो आहे हा कमी प्रमाणात जातो जर हे डायट क्लॉकवाईज आपण प्लेट फॉलो केली तर.
1: या उत्तराचं स्पष्टीकरण देत असताना आपण ग्लायसेमिक इंडेक्स हा एक शब्द वापरला, नेमकी ही संज्ञा काय आहे?
0: ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक जेवणाचे जे घटक असतात, जसं मी पोळी म्हणलं आणि भाकर म्हणलं, तर त्याच्यामध्ये शुगर वाढवण्याची कॅपॅसिटी असते त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणलं जातं सर्वसामान्य भाषेमध्ये. काही काही फूड्स जसं की आता तुम्ही कुठलं कोल्ड्रिंक पिलं तर तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा एकदम झपाट्याने वाढतो आणि तुमची शुगरही तिथे वाढलेली असते, आणि तेच जर तुम्ही ताक घेतलं तर ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही, बरोबर? म्हणून मग शुगरही वाढत नाही.

0: ज्यांना टाइप 2 म्हणजे प्रकारचा डायबिटीज झालेला आहे, तर अशा लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
1: टाइप 2 डायबिटीज जो आहे हा क्रॉनिक आजार आहे, हा नेहमी आपल्या सोबतच राहतो. आता खूप सारे ऍडव्हर्टायझिंग गिमिक्स आहेत ज्याच्यामध्ये सांगतात हे खाल्ल्याने डायबिटीज पूर्णतरे बरा होतो किंवा पूर्ण जड सगट जातो वगैरे, असं नसतं. आपण डायबिटीज रेमिशन म्हणजे डायबिटीज कंट्रोल करू शकतो, पण त्याला जे डायबिटीजचे जे पिल्लर्स आहे ट्रीटमेंटचे ते फॉलो करावं लागणारच पेशंटला. डायट, एक्सरसाइज, ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स, गरज पडल्यास इन्सुलिन, याच्या पलीकडे ट्रीटमेंटच नाही आहे.
0: डायबिटीक जे रुग्ण आहेत त्यांना डायबिटीज झालेली आहे अशा रुग्णांसाठी आठवड्यातून किती दिवस व्यायाम आवश्यक आहे?
1: 40 मिनिटं दररोजपणे व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आठवड्यात 5 दिवस केला तरीही चालेल, किंवा 150 मिनिटं पूर्ण आठवड्याभराचं व्यायामाचा जो टाइम आहे हा कॅल्क्युलेट करायचा. डिजिटल जमाना सुरू झालेला आहे तर स्मार्ट वॉचेसमुळे आपल्याला आपल्या हातातच ती घडी घातलं की आपण आपली ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतो, ते सगळ्यात इझी आहे. आणि एक्सरसाइज जी आहे ही वेगळी सिलेक्ट करायची, म्हणजे आठवड्यात 2 दिवस जर ब्रिस्क वॉकिंग केली, 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केली, म्हणजे ह्याच्यानी बोर्डम नाही होणार आणि एक्सरसाइज टाळत नाहीत मग लोक. तर वेगळ्या वेगळ्या फॉर्म ऑफ ऍक्टिव्हिटीज करत राहिलं तर हे खूप चांगलं आहे. पण जसं वय जेव्हा जास्त असतं तेव्हा नीस गुडघ्याचे जे आजार होतात तेव्हा लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करणे गरजेचं आहे.
0: पुढचा जो आजार आहे ज्या विषयी आपण

0: शोधणार आहोत तो आहे थायरॉईड. थायरॉईड हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा आजार म्हणून निदर्शनात येत आहे. तर महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त का आढळते?
1: महिलांमध्ये 4 times हे प्रमाण जास्त आढळतं पुरुषांपेक्षा. 4 times वुमेन आर मोर प्रोन टू थायरॉईड प्रॉब्लेम्स. आता हे जे कारण, जसं ऑटोइम्युन प्रीडिस्पोजिशन झालं, आता ऑटोइम्युन प्रीडिस्पोजिशन मध्ये हाशिनोमोटोस थायरॉइडायटिस आणि ग्रेव्स डिझीज. हाशिनोमोटोस जो आहे हा हायपोथायरॉइड कॉज करतो, ग्रेव्स मुळे हायपरथायरॉइडिझम होतो. तर हे ऑटोइम्युन कंडिशन्स आहेत. स्त्रियांमध्ये सेक्स हार्मोन्स असतात, स्पेशली इस्ट्रोजन. हे हार्मोन दुसऱ्या अँटीबॉडीजचे प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं, जेणे की ऑटोइम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होतो आणि ते थायरॉइड ग्लँड जे असते, जी ग्रंथी असते, त्यालाच टार्गेट करतं. पुरुषांमध्ये मेल हार्मोन असतं टेस्टोस्टेरॉन, जे की प्रोटेक्टिव्ह अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी मध्ये जास्त आहे. तर त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये ही संख्या कमी आहे. स्त्रियांमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात, प्युबर्टी, मेनस्ट्रुएशन, प्रेग्नेन्सी, मेनोपॉज. तर ह्या सर्वांमध्ये थायरॉइड फंक्शनचे जे इम्पॅक्ट आहे हे इम्बॅलन्स नक्की करत राहतं. तर त्याच्यामुळे ही शक्यता स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि परत मग काही जेनेटिक फॅक्टर्स सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात.
0: हायपोथायरॉइडिझमची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि त्याच्याकडे कसं लक्ष देऊन आपल्याला ते दूर करता येईल?
1: बरोबर. हायपोथायरॉइडिझम मध्ये खूपदा पेशंटला थकवा जाणवतो, म्हणजे काही न करताही थकवा असतो. बसल्या जागी ही पेशंट थकल्यासारखा वाट, म्हणजे त्याला फील होतं की मी खूप थकलो आहे. वेट गेन होतो, लठ्ठपणा येतो, कोल्ड इंटॉलरन्स असतो, कॉन्स्टिपेशन असतं, जॉईंट पेन्स असतात. तर ही सगळी हायपोथायरॉइडची कंडिशन असते. म्हणजे झोप घेतल्यावरही पेशंटला फ्रेश वाटत नाही आणि त्याला थकल्यासारखं सतत वाटणे. मग मेन्स्ट्रुअल चेंजेस असतात, इरेग्युलॅरिटीज असतात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, नैराश्य वाटते पेशंटला, डिप्रेशन वाटतं बऱ्याचदा, मूड स्विंग्स होतात, चिडचिडपणा जाणवतो. तर हे सगळं थायरॉइडमुळे होतं.
0: थायरॉइड वाढल्यास वजन, मानसिक आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर त्याचा कसा परिणाम होतो?
1: हायपोथायरॉइड जर असेल तर वेट गेन होतं, स्लो मेटाबॉलिझम असतं. स्लो मेटाबॉलिझम मुळे काय होतं, कॅलरीज बर्न होत नाही. मग जे पण तुम्ही खाता दॅट इज कन्वर्टेड इन टू युअर, ते हाय कॅलरीज जे आहे त्याचा साठा वाढत जातो आणि पेशंटला लठ्ठपणा यायला लागतो. बरोबर. मग दुसरी गोष्ट, डिप्रेशन होतं, ब्रेन फॉगिंग होतं, इवन फर्टिलिटीचे समस्या असतात, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स चालतात, पेशंट कन्सीव्ह करत नाही, म्हणजे गर्भ राहत नाही त्यांचा. तर हे सगळं हायपोथायरॉइडिझम मध्ये होतं. हायपरथायरॉइडिझम मध्ये याच्या अपोजिट गोष्टी व्हायला लागतात, जसं की वेट कमी होणे. मग एन्झायटी लेवल जी आहे ही खूप जास्त असते. पेशंट खूप चिडचिड करतात, त्यांना मूड स्विंग्स भयंकर रीतीने होतात, पेशंटला स्लीप प्रॉब्लेम्स जाणवतात, म्हणजे झोप पूर्ण असं लागत नाही, हृदयाचे ठोके जे असतात हे जास्त जातात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, पेशंटला मिसकॅरेज होतात, मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं न्यूबॉर्न बेबीज मध्ये. तर हे सगळे हायपरथायरॉइडिझम मध्ये खूप कॉमन आहे.
0: आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणते थायरॉइडचे विकार वाढतात?
1: गॉयटर, म्हणजे जसं तुम्हाला लोकांनी पाहिलं असेल की थायरॉइड ग्रंथी जी आहे ही आपल्या नेकमध्ये असते. तर इथे जेव्हा ती सिच्युएटेड असते तेव्हा तिची साईज आपल्याला अशी नॉर्मली जेव्हा पेशंटकडे बघतो, आपण नॉर्मल लोकांकडे बघतो तेव्हा ते दिसत नाही. पण गॉयटर म्हणजे काय होतं, तिथे अशा खूप सुजलेला जो गळ्यामध्ये एक बटरफ्लाय शेप दिसतं, दॅट इज गॉयटर. तर तो आकार वाढतो थायरॉइडचा. अँटी स्वेलिंग आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढते. हायपोथायरॉइडिझम म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी, पुरेसे आयोडीन तयार होत नाही या कंडिशनमध्ये. आणि म्हणूनच पेशंटला जेणेकरून स्लगिशनेस, थकवा, वेट गेन हे सगळं जाणवतं. आणि कंजनाइटल ऍबनॉर्मॅलिटीज, म्हणजे जसं की लहान मुलांमध्ये मेंटल रिटार्डेशन, क्रिटिनिझम, ग्रोथ स्टॉप होणे, म्हणजे वाढ खुंटणे, हा प्रकार सगळा होतो.
0: मुलांमध्ये थायरॉइड विकार दिसल्यास पालकांनी कोणती चिन्हे ओळखावीत, थायरॉइडची लक्षणे आहेत, जेणेकरून त्यांना त्याच्यावर योग्य उपचार घेता येईल?
1: बरोबर. जसं मी सांगितलं, बिहेवियरल पॅटर्न चेंज असतो. जर आपल्याला आपला मुलगा आधी खूप ऍक्टिव्ह, व्यवस्थित, नॉर्मल असेल आणि आता जर तो स्तब्ध झालाय, किंवा तो रिस्पॉन्ड करत नाही, किंवा तो जास्त रिॲक्ट करत नाही, डिप्रेस्ड राहतो, किंवा त्याच्यात खूप लिथार्जी आहे, तो खूप लवकर थकतो आहे, तर या सगळ्या गोष्टी पेरेंट्सनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करून आपल्या पीडियाट्रिशियनकडे दाखवलं पाहिजे.
0: डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी संदर्भात काही गैरसमज आहेत, तर नेमके हे काय गैरसमज आहेत आणि त्याविषयी योग्य समज काय आहेत, याविषयी काय सांगाल?
1: डायबिटीजमुळे जे गैरसमज आहे, जसं की डायबिटीज हा काय फार सिरियस प्रॉब्लेम नाही, एकदा नियंत्रणात आला की गोळ्या बंद करता येतात, पण असं नसतं. डायबिटीज हा क्रॉनिक आजार आहे आणि तो आपल्यासोबतच राहणार आहे, म्हणून आपल्याला डॉक्टरच्या ॲडवाईजमध्ये मेडिसिन घेणं आणि ते कंटिन्यू लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्येच आपल्याला राहणं हे येता यायला पाहिजे. थायरॉइडचा पण लोकांना बराचसा गैरसमज असतो, म्हणजे सिम्पटम्स कमी झाले की ते गोळ्या बंद करतात, तर असं न करता

0: पूर्ण मॅनेजमेंट आणि नेहमी त्याचं वारंवार मॉनिटरिंग हे असणं गरजेचं आहे. थायरॉईडचा अजून समज आहे की कुठलं डायट फॉलो केल्याने थायरॉईड पूर्ण नष्ट होतो असं काही नाही. डायबिटीजला हार्मोनल ट्रीटमेंटच लागते.
1: आरोग्य तपासण्यांकडे लोकांची उदासीनता असते, उदासीनता दूर करून त्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण काय संदेश द्याल?
0: लोकांमध्ये भीती खूप आहे, म्हणजे जसं रोग निदान झाले तर काय होईल, आपल्याला खर्च खूप करावा लागेल का, मग त्यांची जी ती सायकल आहे, जो क्वेश्चन आहे तो चालूच राहतो आणि ट्रीटमेंटचा पार्ट जो आहे तो अंमलबजावणीच येत नाही. खूप दुसरेही कारण असू शकतात. या सगळ्यांच्या पार जाऊन आपण आरोग्य सेवा जी आहे ही पूर्णपणे फॉलो केली पाहिजे आणि आपण लवकरात लवकर दाखवून शहरी भागात असो का ग्रामीण भागात असो टेस्ट करून आपण पुढचा इलाज केला पाहिजे.
1: मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओ मध्ये आलात. डायबिटीज आणि थायरॉइड या सारख्या गंभीर आजारावर आपण सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं. आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू व्हेरी मच.

0: आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज मधुमेह आणि थायरॉइडचे आजार, कारणे, लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट आणि पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

0: गीत गंगा। मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला डबल सीट या चित्रपटातील हे गीत ऐकविते।
1: हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची।

0: श्रोते हो, आताच आपण अजय गोगावळे, प्रियंका बर्वे आणि साथीदारांच्या सुरात डबल सीट या चित्रपटातील गीत ऐकलं. शांताराम आठवलेंच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं ऋषिकेश यांनी.
1: रुबाब मरते सोन्यावानी.
2: सोन्यावानी? सोन्यावानी म्हणजे दादा कुणाचा सोन्या म्हण? अरे मरदा, सोन्या म्हणजे ते सोनं नाही, सोन सोन राडो ते सोन हात त्याच्या. अस वय तस सांगा की मराठीत मग.
1: रुबाब मरते सोन्यावानी.

0: श्रोते हो, आताच आपण अवधूत गुप्ते यांच्या सुरात एक तारा या चित्रपटातील गीत ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रईस यांनी.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोते हो, आताच आपण रोहित, श्याम, दिशिका जैन आणि साथीदारांच्या सुरात दुनियादारी या चित्रपटातील गीत ऐकलत. मंगेश कंगणी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं पंकज पडघनी यांनी.

0: श्रोतेहो आताच आपण हर्षवर्धन वावरे यांच्या सुरात हाफ द हिट या चित्रपटातील गीत ऐकलेत. क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रकाश कुमार यांनी.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोतेहो, आताचा पण शुभंकर सलील कुलकर्णी, संदीप खरे यांच्या सुरात चिंटू या चित्रपटातील गीत ऐकलेत. संदीप खरे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी.

0: सुदैवात आज आपण उर्मिला धनगर आणि साथीदारांच्या सुरात चिट्ठ्यार या चित्रपटातील गीत ऐकलं. अखिल जोशी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अभिजित नाटवेकर यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीत गंगा.
0: FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
4: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
0: श्रोते हो आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या फोन इन संवाद आणि फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रुती हो आज 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन. श्रुती हो एक काळ असा होता की आपल्या मनातल्या भावना दूरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात सुंदर माध्यम होतं पत्र. हातानं लिहिलेलं पत्र, त्यावर लावलेलं टपाल तिकीट, पोस्टमनची वाट पाहणं आणि आपल्या नावाचं पत्र हातात पडल्यावर होणारा आनंद, या सगळ्या आठवणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. आज मोबाईल आणि इंटरनेटमुळे संवाद क्षणार्धात होतो,

0: पण पत्रातून व्यक्त होणारी आपुलकी, आठवणी आणि भावनांची काही वेगळीच मौज असते, काही वेगळीच जागा असते. म्हणूनच श्रुती हच्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपण फरमायशी गीतासोबतच टपालाच्या काही गोड आठवणींना श्रोत्यांशी संवाद साधून उजाळा देणार आहोत. चला तर मग घेऊयात आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमातला हा पहिला फोन कॉल. स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? शंकररावजी, कसे आहात आपण?
1: ठीक आहे. आपल्याला पितृमोक्ष 15 वर्ष आणि पितृमोक्ष अमावस्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच नवरात्राच्या सुद्धा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद. नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि अमरावतीला तर आराध्य दैवतच आहे आपली अंबाबाई. तर आपल्या काय भावना आहेत याबद्दल?
1: या भावना म्हणजे खूप खूप छान आहे. आमच्या इकडे घट वगैरे बसल्या जाते आणि दिवा अखंड आमचा चालू राहतो. 9 दिवस अष्टमीचा उपवास वगैरे आम्ही करतो. रोज पण उपवास असतो. आम्हाला एक वेळ करायचं ते सर्व आम्ही करतो.
0: अरे वा, आपली जी प्रथा आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, त्याप्रमाणे आपण सगळं आचरण करता, नाही का? शंकररावजी, बघा आता 9 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो आहे जागतिक टपाल दिन. तर पत्रांचं आपल्या आयुष्यात कसं महत्व आहे, किती महत्व आहे, आपण काय सांगाल त्याबद्दल?
1: टपालाचं खूप महत्व आहे, पण आता ते एकदम कमी झालेलं आहे.
0: आपल्या आठवणीत असं काही आहे का की एखादं पत्र आपल्याला आलं आणि आपल्याला खूप छान वाटलं, खूप आनंद देऊन गेलं, आठवणीत राहिलं असं पत्र, असं काही आठवण आहे का?
1: हो, त्यावेळेस पत्र यायचं, मामाचं पत्र यायचं आणि आपण कुतूहला उत्तर सुद्धा देतो. आपण पत्र पाहतात, पत्राची उत्तर देणे, विनंती विषय, म्हणजे असं सर्व त्यातनं असं लिहिलं जातो. कळावे लोक असावा, सर्व आपण त्यातनं लिहित होतो. जपून ठेवलेलं आहे काही पत्र माझ्या काकांनी जे पाठवलं होतं नागपूरून पत्र, ते अजूनही मी जपून ठेवलेलं आहे माझ्याकडे.
0: या पत्रांच्या माध्यमातून भावनांचा आदान प्रदान व्हायचं, नाही का?
1: हो, आदान प्रदान व्हायचं
0: आणि आठवणी जपल्या जायच्या, भावना जपल्या जायच्या. आकाशवाणी पण अजूनही भावना आणि आठवणी जपते आणि श्रोत्यांच्या मनातली जी गाणी आहेत त्या आठवणींना जोडणारी ती त्यांना ऐकवत असते. तर आकाशवाणीचा पत्रांचा पण कार्यक्रम आहे आणि त्याच्यात आपण पण सहभागी असता, आपली पण पत्र आपण पाठवत असता. तर आणखीन अशी पत्र पाठवा. आपले मित्रमंडळी आहे त्यांना पण सांगा. तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे शंकररावजी?
1: या चित्रपटातील आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई.
0: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत आज कोण कोण आहेत?
1: माझ्या परिवारातली आहे, माझा भाऊ आहे पुरुषोत्तम हजारे, चेतन कुमार हजारे, यश हजारे, तुषार हजारे, कुणाल हजारे आणि आशा पुष्पा आणि नीलिमा हजारे आणि माझा समस्त हजारे परिवार अंजंगाबारी आणि काही माझे मित्रमंडळी आहे, दीपक मेश्राम उर्फ मेशेकर आणि उत्तम सरा इथून आहे अंकुश लिंबोरकर.
0: तर शंकररावजी, आज आपण ही जी आवड कळवलेली आहे ती आवड आम्ही आपल्यापर्यंत पाठवत आहोत. आपण आपल्या समस्त प्रियजनांसमवेत ऐका हे छानसं गीत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: गोपाळ नाथकर.
0: अच्छा, कुठून बोलत आहात आपण?
1: ताडेगाव.
0: कुठे येत आहे ताडेगाव?
1: तालुका जिल्हा परभणी.
0: परभणी, अच्छा.
1: हा,
0: कसे वाटतात आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम?
1: छान कार्यक्रम आहेत, सर्व कार्यक्रम एकदम नंबर एक.
0: आणि कुठल्या माध्यमातून ऐकता आपण? ऍपच्या माध्यमातून ऐकता
1: का? ऍप माध्यमातून, मोबाईलवर.
0: अच्छा, बरं. गोपाळजी, मला सांगा की आपल्या आयुष्यात पत्रांना किती महत्व आपण देता?
1: पत्र तर नाहीच राहिली ना आता, काय खूप लहान होत होते पत्र, आता काय नाही.
0: पण एखादं पत्र असताना की ते आपल्याला खूप असं वाटतं की अरे हे त्या क्षणाचं साक्षीदार आहे, ह्या भावना याच्यात जपलेल्या आहेत, तर हे आपण जपून ठेवायला पाहिजे. 9 ऑक्टोबर हा जो दिवस आहे ना, तो आहे जागतिक टपाल दिन. तर आपल्या पत्रांबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या मला आपल्याकडनं जाणून घ्यायच्या.
1: पत्रात मध्ये जे भावना आहेत आपल्या ते आपण लिहू शकतो, काही पण मनात येतात त्या भावना लिहिता येतात. असं बोलणाऱ्याला एकदम बोलता येत नाही, पण ते पत्राद्वारे आपण लिहू शकतो काही जी मनात एखादी गोष्ट असेल.
0: आणि ती पत्र आपण जपून ठेवू शकतो ना किती वर्ष?
1: जपून पण ठेवता येईल, आठवण म्हणून किती पण दिवस आपण ठेवू शकतो ना आपल्याजवळ.
0: हो, किती छान ना आठवणी त्या.
1: हो ना, आठवणी छान असतात त्या.
0: आणि हा जो दुवा आहे पत्रांच्या माध्यमातून एकमेकांशी भावनिकरित्या जोडण्याचा, तर आकाशवाणी पण हा अजूनही जपून ठेवते बरं हा दुवा. तर आकाशवाणीला पण पत्रांचा कार्यक्रम असतो, तर जरूर आपण पत्रांच्या माध्यमातून पण आकाशवाणी अमरावतीशी जुळाल अशी अपेक्षा करते.
1: नाही पाठवलं पत्र, पण आता सुरू करावं लागेल पाठवाय.
0: तर आज गोपाळजी आपण फोन केलेला आहे, आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: गाणं पती पत्नी और चित्रपट आहे, गीताचे बोले कहे ना ना तुम ये किसी से.
0: बरं, हे गाणं ऐकण्यासाठी आज आपल्यासोबत कोण कोण आहेत गोपाळजी?
1: माणिक गुरु आणि मोहन मेत्रे.
0: आम्ही आपल्यासाठी पाठवतो आहे हे आपल्या आवडीचं छान संगीत.

0: आकाशवाणी अमरावती स्वर संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: मी पंकज मोड मॅडम, चांदूरबाजार अमरावती मधून बोलत आहे मॅडम. गाव पिंपरी नाव गावाचं.
0: पिंपरी. आपण काय करता पंकजजी?
1: शेतकरी आहे मॅडम छोटासा.
0: अच्छा, आता काय आपल्या शेतात आपण काय लागवड केलेली
1: आहे? यंदा कपाशी आहे मॅडम.
0: अच्छा, अरे वा. बरं, 9 ऑक्टोबर हा दिवस ना जागतिक टपाल दिन आहे, तर आपल्या आयुष्यात आपण पत्राला किती महत्व देता सांगाल का? आपण
1: पत्राला खूप महत्व देते, पण आता सध्या पत्राची कमी, पण मी आकाशवाणीला पत्र पाठवत असतो मॅडम.
0: खूप छान. आणि आकाशवाणी पण हे जपून ठेव.

0: ते कारण भावनिक संबंध आहे पत्रांच्या माध्यमातून आठवणी ज्या श्रोत्यांनी आमच्यापर्यंत पाठवलेल्या आहेत त्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. इतक्या प्रमाणात पत्र येतात आपली आणि किती किती छान छान त्याच्यात फरमाईशी असतात, कधी रंगरंगोटी केलेली असते. तर हा खूप भावनिक क्षण आहे कारण हे जपून ठेवलं जातं, कितीतरी वर्ष आपण ती जपून ठेवू शकतो ना.
1: मॅडम बरोबर बोलले मॅडम.
0: आणि आपल्या आयुष्यात असं झालेलं आहे का की एखादं पत्र आपल्याला आलं आणि आपल्याला त्यांनी खूप छान वाटलं आणि ते आपण खूप वर्ष जपून ठेवलेलं आपल्या जवळ, असं कुठलं पत्र आहे?
1: आता सध्या नाही मॅडम, पण मी आकाशन झालेले पाठवले पत्र जपून ठेवले मॅडम.
0: अरे वा किती छान. मोबाईलचा आता सगळा काळ आहे. तुम्हाला काय वाटतं पत्र छान होती की इलेक्ट्रॉनिक मेसेज छान आहेत?
1: नाही इलेक्ट्रॉनिक कसं हा तत्काळ पोस्ट आणि त्याचा कसं रिप्लाय भेटू शकते, पण हे कसं याची जी आत्मीयता पाठवल्या संदेश वाटते त्यांना रिप्लाय कशा आपण आपल्याला जरा चांगलं वाटते मॅडम. उत्सुकता राहते मॅडम या पत्राविषयीची, आपलं नाव सामील होईल आपलं वाचण्यात येईल. हे ते
0: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पटकन सोय झाली आहे, पण जी भावनिक गुंतवणूक आहे आणि आपले पण आजू आहे तो पत्रांनी अजूनही कायम ठेवले नाही का?
1: हो मॅडम, पत्र पाठवल्यानंतर आजी लोक खूप खुश होता मॅडम.
0: बरं पंकजी, आज आपण फोन केलेला आहे तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: गीत पाहिजे मॅडम, दयानंद आज फिर तुमचे प्यार आया है.
0: आज आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहे पंकजी?
1: आता माझे मित्र आहे मॅडम, मुंबईचे प्रकाश शिंदे आहे, इंदोरचे अजय साखरे आणि विजेंद्र घाटो अकोल्याचे, आणि आम्ही आकाशवाणीचे श्रोता आहे मॅडम.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? अच्छा, नमस्कार प्रवीणजी, कसे आहात आपण?
1: नमस्कार, आम्ही चांगले आहोत. ठीक आहे मॅडम, आकाशवाणीचा नियमित श्रोता आहे.
0: हो, आम्ही आपली पत्र पण वाचत असतो. 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन आहे, तर पत्रांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे, काय सांगाल आपण?
1: पहिले जो पत्र यायचा, पोस्टमॅन यायचा, आधी 2-3 दिवस. पण आता काळांतरानं फार बदल झाला, कारण की या मोबाईलनं सर्व बॅग, पत्र, खेळ वगैरे सर्व या मोबाईल घेऊन घेतले. मी विज्ञानवादी, मी तरुण आहे, पण जे रियालिटी आहे ते बोलच लागते मॅडम.
0: हो हो, अगदी.
1: मुलांचे खेळ बघा, मैदानी खेळ आहे चांगले, कबड्डी, लंगडी, कुस्ती वगैरे ते बंद झाले. आता
0: पत्रांमुळे विचारशक्ती पण कामाला लागायची.
1: हो मॅडम, पोस्टमॅन आला, अरे आपल्याकडे आहे का एखादं पत्र.

0: वाट पाहत होती. आणि या इंटरनेट आपण इतकं खूप जवळ आलो, पण तो जवळ येऊ नये, पण जेवढा आनंद याच्या आधी 30-40 वर्ष आधी बनला होता तो आता आनंद याला वाटत नाही राहिला.
1: पूर्वी ज्यांना लिहिता वाचता पण येत नव्हतं तर त्यांच्यासाठी पोस्टमन ती पत्र वाचून पण दाखवायचा ना,
0: वाचून दाखवायचा. एखादा शिकलेला मुलगा तो वाचून दाखवायचा, शेजारी वाचून दाखवायचे.
1: ज्याला अक्षर ज्ञान होतं गावात त्याला किती महत्व होतं की आलेली पत्र तो वाचून दाखवायचा ना,
0: तो वाचवायचा. आणि तो ज्याच्या घरी पत्र आला तो चार लोकांना चार घरी दाखवायचा, माझा मला पोस्ट कार्ड आलं, मला पत्र आलं, मला पत्र आलं, माझ्या नातेवाईकाचं पत्र आलं.
1: किती आनंद असायचा ना त्या गोष्टीत.
0: हा, खूप आनंद होता.
1: आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपण तत्काळ सगळं करू शकतोय, पण ज्या भावना आहेत किंवा ज्या आठवणी आहेत ज्या मनापासून जपल्या जात आहेत त्या पत्रांमध्ये कुठेतरी आहेत असं आपल्याला वाटतं का?
0: आहे आहे. कुठला तो जो आनंद आहे तो आनंद लुप्त होऊन आला, पण होता तो आनंद आहे.
1: अजूनही आकाशवाणी मात्र त्या गोष्टी अजूनही जपते आहे
0: 100% अधिक. अगदी मॅडम बरोबर.
1: श्रोते हो, प्रवीणजींचा फोन मध्येच खंडित झाल्यामुळे आम्हाला त्यांची फरमाईश जाणून घेता आली नाही, त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. प्रवीणजी, आपण पुन्हा स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा आणि आपली फरमाईश कळवा. स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
2: मी रामहरी कदम, तालुका जिल्हा.
1: काय करता रामहरीजी? आपण
2: शेती करतो.
1: 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन आहे. पत्र किती महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल काय भावना?
2: महत्वाचे होते आकाशवाणीला पाठवत होतो पहिल्यांदा आम्ही. पहिल्यांदा बीडला, ह्याला, परभणीला पहिले होते पत्र. यावर
1: पत्रांमध्ये भावना असायच्यात ना तेव्हा.
2: हा, पोस्टमॅन दाखवायचा, नाही तर मग दुसऱ्या कोण वाचून घे बघायचे.
1: हा, ज्याला लिहिता वाचता येत त्याच्याकडे जाऊन ते पत्र वाचून घ्यायचे नाही का. आपण आता म्हणालात की पत्रांच्या माध्यमातून आपण आकाशवाणीशी आधी जुळलेले होतात, मग आता पण आपण पत्रांच्या माध्यमातून आकाशवाणीशी जुळू शकता नाही का. आकाशवाणी अमरावतीला पत्र फरमायशी पण कार्यक्रम असतो, तर आपण जरूर आकाशवाणी अमरावतीला पत्र पाठवा, आपली फरमाईश ऐका आणि आपल्या प्रियजनांची नावं पण त्याच्यात समाविष्ट करा, ती पण त्याच्यात सांगितल्या जातील. आज आपण फोन केलेला आहे तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं रामहरीजी?
2: राज हिंदुस्थानी म्हणतात का?
1: कुठलं?
2: आई रो मेरे जिंदगी में तुम बाहर बनके.
1: रामहरीजी, आज आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहेत?
2: बळीराम साबळे, अभिमान साबळे, रामा शिंदे तिर, अबोळीराम जेवळकर, राहुल जलाल भाई, हरीश्वर साबळे.
1: आम्ही आपल्यासाठी पाठवतो आहोत हे आपण सुचवलेलं छान संगीत, ऐका आपल्या समस्त मित्र परिवारासोबत.

0: परस संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: काय, मी मेंढला तालुका कळंब जिल्हा यवतमाळ.
0: कोण बोलत आहेत? पण
1: जितेंद्र तिरपुडे.
0: आज आपला पहिल्यांदा फोन लागलाय?
1: पहिल्यांदा.
0: अरे वा, किती छान. आम्हाला खूप आनंद झालाय. काय करता आपण जितेंद्रजी?
1: शेती आहे काही घरी थोडी बहुत, 5-1 एकर.
0: अच्छा, आता काय पेरलंय सध्या आपण शेतीत?
1: तूर आणि कापूस. पाणी नाही इकडे, पाण्याची समस्या आहे.
0: त्याला पर्यायी आपण काय करत आहात? उपाययोजना काय करत आहात? पाण्याचं नियोजन आपण कसं करत आहात? मग आता
1: शेतामध्ये ताई विहीर आहे पण लाईन नाही.
0: आपल्या आयुष्यात पत्राला किती महत्व आहे आपण काय सांगाल?
1: मोबाईलच्या पत्राची जरूरतच नाही राहिली. ते पहिलचा काळच चांगला होता.
0: आज आपण फोन केलाय तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: चित्रपट आहे तमन्ना चित्रपट. ये आई ने तुम्हे, हे गीताचे बोल आहे.
0: गाणं गुणगुणू शकता तुम्ही आमच्यासाठी?
1: नाही, आता आनंद इतका झाला का आवाजच निघणार नाही.
0: पुढच्या वेळी जेव्हा आपण फोन कराल त्यावेळी मात्र तयारीत ठेवा.
1: हा
0: बरं. आज हे गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: माझ्यासोबत माझी पत्नी आहे सौ वनिता जितेंद्र तिरपुडे, मुलगी आहे सानवी तिरपुडे, 12वीला शिकत आहे, मुलगा आहे सुबोध तिरपुडे.
0: तर जितेंद्रजी, आपण आपल्या परिवारासमवेत ऐका हे कुमार सानू यांच्या स्वरातलं छान संगीत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
2: नमस्कार दीदी.
1: नमस्कार.
2: मी बळीराम साबळे पाटील, लिंबारोई देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतोय. ताई
1: कसे आहात बळीरामजी? आपण
2: ठीक आहे, स्वस्त मस्त. आपली आकाशवाणी ऐकत ऐकत आता आराम चालू असतोय. आपल्याला काय शेतीचे काम नाहीत, काय नाहीत. आता
1: आपले इथलं पीक वगैरे झालेलं आहे का, निघालंय का?
2: नाही नाही निघाले नाही, पण आता शेतीचे कामच बंद पडले ना, आता पाऊस नसल्यामुळे शेती.
1: हो, ती कामं अडली आहेत.
2: अडली आहेत. आणि कापूस आपल्या अजून फुटलेला नाही. कपाशीचे उत्पन्न आपल्याकडे ताई सगळी.
1: अच्छा, हो हो का. पाऊस यायला पाहिजे, सगळेजण पावसासाठी देवाकडे.
2: पाऊस यायला पाहिजे होतं, पण निसर्गाने साथ दिली नाही आपल्याला. कसं आहे, मान्सून आता निघता पाऊल काढला त्यानं. आता
1: आपण काय करू शकतो आपल्या पातळीवर? तर पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करू शकतो ना आपण.
2: पाण्याचं नियोजन हाई केलं तर आपल्याला पाणी सांभाळायचं आपलं. आता हाई तेवढं
1: म्हणजे आपले जे आजी आजोबा तेव्हा म्हणायचे लहान मुलांना की सांडवू नको, आम्ही पाणी भर
2: सांभाळून वापर म्हणायचे आजोबा.
1: हा, तर आता ही वेळ आपल्या सगळ्यांवर आली आहे, कारण निसर्गाची आता थोडीशी अवकृपा झालेली आपल्यावर. आपण थोडस प्रामाणिकपणे हा प्रयत्न करायला पाहिजे ना की आता पाणी जे आहे ते जपून आणि त्याचा नियोजन पूर्ण वापर केला पाहिजे, नाही का?
2: हा, जपून पाणी वापरायचं आहे, नियोजन काटकसरीनं.
1: बळीरामजी, आज आपण फोन केलेला आहे, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
2: आज आपल्याला ऐकायचंय नवरे सगळे गाडव या चित्रपटातील नदीचा काट झाडी ही दाट हे गीत आहे ताई.
1: आपण हे म्हणून दाखवाल का, थोडस गुणगुणाल का?
2: नाही, एवढं जमत नाही आपल्याला म्हणायचं.
1: आम्हाला आवडेल, पण आपण गुणगुण.
2: मला कोणीतरी आता सोडवा, वाटत ना गोबा आडवा.
1: अरे वा, छान. लोकगीतातला प्रकार हा गाण्यातनं आहे, नाही का?
2: हो.
1: आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी आज कोण कोण आहे?
2: किल्ले दारूरचे शेख जलालबाई, अभिमन्यू साबळे, रामहारी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, ओ तुळशीराम शिंपले, हे सगळे जण मिळून ऐकत होतो. आणि आपल्या अमरावतीचा सगळे आकाशवाणी श्रोता मिळून ऐकत होत गीत.
1: हे निश्चित हे गाणं आम्ही आपल्यासाठी पाठवत आहोत. आपण आपल्या सगळ्या मित्र परिवारासोबत या गाण्याचा आनंद घ्या.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: हा, मी प्रशांत वाकोळे बोलतो मॅडम. आमला
0: प्रशांत जी, आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: काही काय सिंदूर तेरा तेरी बिंदिया कायची.
0: आपल्याला कुठली गाणी आवडतात, जुनी आवडतात की नवीन आवडतात?
1: जुनी जास्त आवडते मॅडम.
0: अच्छा,
1: नव्या गाण्याचे एवढं हे नाही, जुने गाणे चांगले.
0: गाणं ऐकण्यासाठी कोण आहे प्रशांत जी आज आपल्या सोबत?
1: माझी नीचेच आहे कल्पना वाकोळे, प्रशांत वाकोळे.
0: आम्ही आपल्यासाठी पाठवतो आहोत आपल्या आवडीचं हे छान संगीत.

0: परस्पर संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: मॅडम, मी शारदा शरद दुबे बोलत आहे वेदोऱ्यावरून. मला गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: काय करता शारदाजी आपण?
1: काही नाही मॅडम, मी गृहिणी आहे.
0: शारदाजी, आपण कधी पत्र लिहिली आहे का?
1: नाही मॅडम.
0: नाही, शाळेत असताना कधी लिहिली असतील?
1: हो मॅडम.
0: आपल्या पत्राबद्दलच्या काय आठवणी आहेत?
1: आधी मी मॅडम अकोला आकाशवाणी केंद्र ऐकायची ना, त्यावेळेस लिहायची मॅडम.
0: पत्र लिहायचं आपण?
1: एक वेळ लिहिलं होतं मॅडम.
0: पत्रांच्या माध्यमातून आठवणी जपल्या जायच्यात. कधी आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांगितलं असेल ना की आधी पत्र अशी यायची, असं असायचं?
1: हो मॅडम, आधी पत्रच पाठवायचे ना, मोबाईल नव्हते, फोन नव्हते. तर
0: कधी आपल्या आईने दाखवलं का की असं जपलेलं पत्र, की तिच्या आईने कधी पाठवलेलं असेल आणि बघ हे तुझ्या आजीने पाठवलेलं पत्र होतं, मी अजूनही जपून ठेवलंय, असं कधी झालंय?
1: हो मॅडम, खूप छान होती मॅडम ती आठवणी. मॅडम, तुम्ही अवंती मोरे मॅडम बोलत आहे का?
0: हो
1: मॅडम, मला तुमचा आवाज खूप आवडतो.
0: धन्यवाद शारदाजी. बरं शारदाजी, आपल्याला गाणी कुठली आवडतात? जुनी गाणी आवडतात की नवीन गाणी आवडतात?
1: मला जास्त जुनी नाही आवडत मॅडम, म्हणजे मला करिश्माच्या काळातील गाणी आवडतात.
0: करिश्मा तुम्हाला जास्त भावतो नाही का?
1: हो मॅडम.
0: मग आता करिश्माच्या गाणी जर तुम्हाला ऐकायला आवडतात तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे शारदाजी?
1: जीना लगी बिनती रे यारा, करिश्मा आणि अजय देवगणचं.
0: हे गाणं तुम्ही गुणगुणू शकाल का आमच्यासाठी?
1: नाही मॅडम, माझा आवाज छान नाही.
0: छान आहे आपला आवाज, किती छान आवाजात बोलताय आपण. थोडस गुणगुणा ना.
1: जीना

0: अरे वा, किती छान, किती गोड आवाज आहे आपला. आणि आपण म्हणतो की आपला आवाज चांगला नाही, किती छान म्हणलं आपण गाणं हे. आज आपण हे जे फरमाईशी गीत सांगितलेलं आहे हे ऐकण्यासाठी आपल्यासोबत अजून कोण कोण आहेत शारदाजी?
1: मी आहे, माझे मिस्टर आहे शरद धुवे, आणि माझ्या मैत्रिणी पण आहेत मॅडम, सुवर्णा आहे, मिनल, शीतल आणि पंचशिला, ममता.
0: शारदाजी आपण आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: मी लहानारीवरून मॅडम रवींद्र रामदास अकोलकर बोलतो मॅडम.
0: नमस्कार रवींद्रजी, कसे आहात आपण?
1: खूप मजेत आहे मॅडम. आपल्याला सर्वप्रथम येणारे नवरात्र आणि विजयादशमीच्या आमच्या सर्व अकोलकर परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा मॅडम.
0: हो
1: धन्यवाद मॅडम. आवाजावरून ओळख आहे पण आपली काही होती.
0: आम्हा सगळ्यांकडनं पण आकाशवाणी संपूर्ण परिवारातर्फे पण आपण सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा. रवींद्रजी, 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन आहे, तर आपण कधी आपल्या आयुष्यात कोणाला पत्र पाठवलं होतं का आणि आपल्या पत्रांबद्दलच्या काय आठवणी आहेत सांगा ना आम्हाला जरा.
1: मॅडम तसं तर मी ब्लाइंड आहे म्हणा, माझं शिक्षण सुद्धा डॉक्टर नरेंद्र भिकापूरकर महाविद्यालय अमरावती इथे झालेलंच आहे. परंतु पत्रातील आठवणी जर म्हणाल तर ज्या वेळेला मी डॉक्टर नरेंद्र भिकापूरकर महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेला शाळेमधनं लहानारवी तालुका श्री जिल्हा वर्धा माझं गाव आहे आणि शाळेमधनं जेव्हा पत्र यायची तर त्या पत्रांमध्ये उल्लेख असायचा की आपणास मनपूर्वक विनंती, आपणास सवितांना अत्यंत आनंद होत आहे की आपल्या पाल्याला उन्हाळ्याच्या सुट्या दिनांक 6/4/93 पासून लागत आहे तरी तेव्हा आपण आपल्या पाल्यास दिनांक 6/4/93 ला आपल्या पाल्याची परीक्षा संपते आहे तर त्याला घेऊन जाण्यासाठी यावे पालकांना म्हणजे वडिलांना पत्र यावं. आणि दुसरा प्रसंग असा की ज्या वेळेला आमच्या घरी ज्याला आपण पोस्टमन म्हणतो जेव्हा यायचा आणि तो डायरेक्ट आवाज द्यायचा नावान की तुझं हे पत्र घे रवींद्र, असं काही आठवणी आहे. पत्राचा जो मजकूर आहे ना मॅडम तो अजूनही असं वाटत नाही की पत्र व्यवहार संपलेला आहे म्हणून, कारण आपण जेव्हा आपकी पसंत किंवा ते जे कार्यक्रम प्रसारित करतात त्या कार्यक्रमात पत्र लिहायला भाग पाडता तुम्ही सगळ्या श्रोतांना. म्हणजे मजकूर लिहिताना ते गाण्याचं नाव, ते परिवार आणि ते पत्ता थोडस म्हणजे विचार पडते नाही, पत्र लिहायला पण काही हरकत असं आम्हाला पण वाटते की पत्र लिहिलं पाहिजे.
0: पत्रांच्या माध्यमातून भावनांचं आदान प्रदान जास्त व्हायचं आणि आठवणी जपल्या जायच्या.
1: माध्यमातून एकमेकांच्या भावना कळतात आणि एकमेकांचं सुख दुःख सुद्धा माहिती होऊन जाते. आधी पत्रव्यवहारच म्हणजे एक पत्राची भाषा एक वेगळीच होती मॅडम, त्यावेळेचा आनंद देऊन जाणारा सुख

0: एखादा अनुभव येत होता.
1: बरं, एक शब्द त्याच्यात असायचा की सगळं पत्र लिहून व्हायचं आणि कधीतरी पुन्हा एक एवढीच ओळ राहिली आहे लिहायची, पण लिहायला पाहिजे मला या पत्रात, तर त्याच्यासाठी एक शब्द असायचा ताक, ताजा कलम. म्हणजे लहानपणी हा प्रश्न आम्हाला पण पडायचा की ताक का लिहिलं असेल खाली, तर त्याचा नंतर उलगडा झाला की ताजा कलम.
0: ज्या वेळेला मी शिकत असताना मला हाच प्रश्न पडायचा. हा,
1: तर ह्या आठवणी खूप सुखद आहेत ना. पत्राचा मायना असायचा, मध्य असायचा,
0: प्रयोजन असायची,
1: हा विनंती विशेष असायची, नाही का?
0: हा, ते जीवित म्हणूनच विनंती विषय होते.
1: खूप छान वाटलं आपल्याशी या पत्रांच्या विषयी बोलून. रवींद्रजी, आज आपण फोन केलाय, कुठलं गाणं ऐकायचंय आज आपल्याला?
0: मला मॅडम आता नुकतंच नवरात्र म्हणजे उत्सवाला सुरुवात होणारच आहे. माहूर गळावरी जो तुझा वाचा भक्त येथील दर्शन, आता आरती ऐकायची होती मॅडम.
1: आपण हे थोडस गुणगुणू शकाल का हे गाणं?
0: माहूर गळावरी ग, माहूर गळावरी ग तुझा वा,
1: अरे वा, खूप छान गायलात आपण. रवींद्रजी, हे गाणं ऐकण्यासाठी आज आपल्या सोबत कोण कोण आहेत?
0: माझी आई विमलताई आकुलकर, बहीण मेघाताई नरसिंहकर, त्यानंतर माझी मुलगी आहे धनश्री आकुलकर, मिसेसचा मुलगा आकुलकर, त्यानंतर माझा मुलगा आहे नैतिक आकुलकर, आणि माझी वहिनी आहे सौ शारदाताई गजाननराव मग, आणि आजकाल कुणाल झगडे.
1: रवींद्रजी, आज आपण हे जे गाणं सुचवलेलं आहे ते आम्ही आपल्यासाठी पाठवतोय. आपण आपल्या प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: नमस्कार अवंती मॅडम, म्हणता काय?
0: हो नमस्कार.
1: नमस्कार, सुनील बुके, मार्केट रोड, संत गाडगे बाबा कॉलनी.
0: कसे आहात सुनील जी?
1: बस बस ठीक आहे मॅडम, चांगलं. आता दिवाळीचा दसरा येत आहे, 700 रुपये चालू आहे.
0: आपल्या आयुष्यात पत्राला किती महत्व आहे सुनील जी, आपण काय सांगाल त्याबद्दल?
1: पत्रांना खूप महत्व आहे. पत्र म्हणजे मॅडम दुसरी भेट होती. आता मोबाईलच्या काळामध्ये काय झालं की पत्र बिथर सरे बंदच झाले.
0: हो, आपण आपल्या आयुष्यात असं कुठलं असं पत्र आहे का की ते खूप जपून ठेवलंय, त्याच्यामध्ये आपल्या खूप आठवणी गुंतलेल्या आहेत?
1: आहे ना मॅडम, ऑफिसचं पत्र आहे जपून ठेवलंय, ज्यामध्ये आपल्याला ऑर्डर मिळाली नोकरीची.
0: अच्छा.

0: पत्र जपून ठेवलं आहे आपण आताही पर्यंत.
1: अरे वा. आणि जेव्हा आता तुम्ही आता साफसफाईचा विषय काढलाय, जेव्हा ते परत जेव्हा बाहेर निघतं तेव्हा आपल्या भावना कशा असतात, त्या आठवणी कशा असतात?
0: जुन्या आठवणी सर्व ताज्या होऊन जातात आणि पुन्हा आपण त्यांना पाहून एक वाचून घेतो आणि बरोबर सुरक्षित चांगल्या ठिकाणी ठेवून देतो. आणखी
1: जसं आपण आता म्हणालात की पत्र जपून ठेवता येतात आणि दरवेळी ती काढली की आठवण ताजी होते, बऱ्याच आठवणी त्या माध्यमातून जागवल्या जातात. भावनिकरित्या आपली गुंतवणूक असते ती पत्र म्हणजे, हो ना?
0: हो बरोबर आहे ना. पत्र म्हणजे दुसरी भेट होती ना मॅडम.
1: हो
0: पत्राचा जो काळ होता ना आमच्या वेळेचा, त्यावेळी इतकी वाट पाहिल्या जाते. पोस्टमन एका खेड्यागावात पोस्टमन येत होता, तो माया माणसं म्हातारे आपल्या मुलाचं पत्र येईल बा, पोस्टमनची वाट पाहण्यासाठी समोर रोडवर जाऊन बसत होते.
1: आणि पहिले लहान मुलांचा पण खेळ असायचा ना, त्याच्याशी तेवढी भावनिक गुंतवणूक पण ती असायची की मामाचं पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं.
0: मामाचं पत्र ते होतं ना, ते पत्रामध्ये आणखी अलगच स्पर्श होता, त्या गोष्टी
1: आपलेपणा होता ना त्याच्यात.
0: हा खूप खूप आपलेपणा होता.
1: सुनीलजी आज आपण फोन केलेला आहे तर आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय आज?
0: आता गाणं आहे मॅडम आखी चित्रपट आहे जुना, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, हे गाणं घ्या तुम्ही.
1: आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत सुनीलजी?
0: माझ्यासोबत माझी पत्नी सुनीता सुनील बुके आणि तीन मुली माधुरी दीक्षा आणि पूजा आणि माझे मित्र मनोज अरमळ आहे, डॉक्टर राजकुमार आहे, वीरेंद्र जाधव आहे आणि इतर मित्र मंडळी आहे.
1: तर सुनीलजी आज आपण आपल्या प्रियजनांसमवेत या गाण्याचा आनंद घ्या.

श्रोतिओ, आजच्या जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं फरमायशी गीतांसोबतच आपण पोस्टमन, पत्र याविषयी श्रोत्यांशी संवाद साधून अनेक सुंदर आठवणींना उजाळा दिला. कुणासाठी पत्र प्रेमाची आठवण होती, कुणासाठी दूर गेलेल्या व्यक्तीशी जोडणारा दुवा, तर कुणासाठी आपल्या भावना मनापासून व्यक्त करण्याचं माध्यम. श्रुती हो, आज संवादाची साधनं बदलली आहेत. संदेश क्षणात पोहोचतात, पण एखादं पत्र हातात घेण्याची, ते पुन्हा पुन्हा वाचण्याची आणि जपून ठेवण्याची जी भावना आहे, ती काही वेगळीच आहे. श्रुती हो, आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमच्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आज आमच्या ज्या श्रोत्यांची या कार्यक्रमात फरमाइश पूर्ण झाली आहे, त्या श्रोत्यांनी येत्या 2 महिन्यांपर्यंत फोन करू नये. आपल्या इतरही श्रोता मित्रांना आपल्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सहभागी होण्या

0: देण्याची संधी त्यांनी द्यावी. रसिकहो स्वर संवाद कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात, आणि याचं प्रसारण केलं जातं दर शुक्रवारी 11:30 ते 12:00 या वेळेत. यासाठी आमचा नवीन दूरध्वनी क्रमांक नोट करून घ्या. क्रमांक असा आहे 0721-2-99-10-38. नवीन दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा टिपून घ्या, तो असा आहे 0721-2-99-10-38. तर रसिक श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत संवाद साधायला आणि आपल्या मनातली गाणी जाणून घ्यायला उत्सुक आहोत. तेव्हा आठवणींनी आकाशवाणी अमरावतीच्या स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा, संवाद साधा आणि मनातली गाणी आपल्या प्रियजनांसमवेत मित्रांसमवेत ऐका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ मस्त आणि आनंदी राहा. नमस्कार. श्रोतिहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता अवंती मोरे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
1: कार्यक्रम स्वरसंवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद पुनीन कार्यक्रम स्वरसंवाद.
2: श्रोते, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. संवादक होत्या अवंती मोरे आणि सादर करते होते आशिष गावंडे. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फपाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने.

0: हो या जरा हल्का फुल्का,
1: हल्का फुल्का,
0: हल्का फुल्का।
2: आई आई लवकर ये ना।
1: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
2: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
1: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
2: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे।
1: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला।
2: हक्काने येऊ शकते मी?
1: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा।
2: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं।
1: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
2: इतक्या सकाळी?
1: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो।
2: हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये।
1: का ओरडतीये एवढी आई आई?
2: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली, मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग।
1: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात, नाही का?
3: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे।
2: तुला देवापेक्षा ऑनलाइन सेलच महत्वाचा दादूड्या।
3: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
2: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे। आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं।
1: सायकलच्या घंटीनं?
2: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने? हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची।
3: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
2: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचा एक सुंदर ऍप होत।
1: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप?
2: पुष्पा मावशी खरंच सांगा,
1: पत्राची काय हो एवढी मजा होती?
2: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याच मन असायचं।
1: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो।
2: हो आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
3: आणि उत्तरही लगेच मिळत।
2: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे।
1: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल?
3: आणि आता?
1: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता।
2: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
1: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे। दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
3: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
1: हो तर
3: कोणती?
1: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली। जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
3: बर,
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं।
3: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही।
1: अगदी बरोबर, आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का?
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा।
1: आजी पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना।
2: सांगते सांगते, आमच्या गावात एक पोस्टमन काका होते। त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं।
3: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल।
3: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनचे पिशवीत डोकवायचे?
2: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता।
1: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
2: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव, मग अमुकचं पत्र, आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरी

0: लागली त्याची।
1: पण मग आधी तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं, दोन तीन दिवस झाले पत्र आलंच नाही। सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची। कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का?
2: मग पत्र आलं?
0: चौथ्या दिवशी आलं।
1: आणि तेव्हा
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही का? आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र।
2: कुणी पाठवलं होतं एवढं काय?
0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा।
3: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता पूर्वक स्वागत करतीये। मैत्रिणींनो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19। लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर।
1: ऑफिसची वेळ ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं।
1: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलक फुलक। हलक फुलक, हलक फुलक। आई आई लवकर ये ना। अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
0: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
4: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
0: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे।
4: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला,
0: हक्काने येऊ शकते मी।
4: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा।
0: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं।
4: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
0: इतक्या सकाळी?
4: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो। हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई? अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली, मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग।
0: हो ग, नवरात्रीची चाहूर लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
1: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूर 2 आठवडे आधीच लागली आहे।
4: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादुड्या।
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
0: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे। आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं।
4: सायकलच्या घंटीनं? पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
0: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची।
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
0: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचा एक सुंदर ऍप होत।
4: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप? पुष्पावंशी खरं सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
0: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याच मन असायचं।
4: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो।
0: हो आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळत।
0: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे।
4: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल?
1: आणि आता?
4: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता।
2: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?

0: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का.
1: 9 ऑक्टोबर? पण त्यामागची काही गोष्ट आहे का?
0: हो तर.
1: कोणती?
0: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल. आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का.
1: बर.
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
0: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का.
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी, पोस्टमन काकाचा एखादा
2: गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची कि त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली कि आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
1: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल.
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे.
2: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
0: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं. मग
2: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
0: मग
2: अमुकचं पत्र. आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली त्याची.
1: पण मग आजी तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग.
2: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली कि मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली कि पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली कि धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
3: मग पत्र आलं.
2: चौथ्या दिवशी आलं.
1: आणि तेव्हा
2: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
3: का?
2: आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
0: कोणी पाठवलं होतं
3: एवढं काय.
2: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या.
1: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का.
2: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत.
0: हा मुद्दा मात्र महत्वाचा बर का.
2: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते.
1: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या.
2: तशा खूपच कमी झाल्या आहेत.
3: मग पत्राची आठवण कशासाठी.
2: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलत.
1: बरोबर आहे.
0: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना.
1: हो,
3: फुलांते
1: मी लाईट्स लावतो.
0: आणि घराची साफसफाई
1: ती आपण मी ऑनलाईन ऑर्डर करू का.
0: काय
1: ऑनलाईन ऑर्डर.
0: काय बोललास राहुल.
1: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग.
0: आपल्या घरात 4 माणसं आहेत आणि 4ही कामाला ऑनलाईन.
2: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा.
3: काय काय करायचा.
2: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या.
1: आणि आता
2: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते.
3: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची.
2: आहा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा. मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या, सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्वाचं लोक एकमेकांच्या घरी जायचे.
0: आजही ते असायला हवं नाही का.
1: बरोबर.
2: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा

0: काळच आहे.
1: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
0: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो. एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते मग मग सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले.
1: म्हणजे गरबा थांबला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
0: हो, आणि ते काका म्हणाले, माझा फेटा गेला तरी चालेल पण माझा गरबा थांबता कामा नाही.
2: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवतंय का?
0: हो आठवतंय की. एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. या वर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता, पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
2: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
0: हो, आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
1: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना?
0: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
1: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
2: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
0: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात,
2: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर मन अजूनही थोडं थांबत.
1: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
2: नातीही उजळू दे,
0: जुने दिवस आठवत असताना
2: नवजगही स्वीकारू दे.
1: पण मला एक प्रश्न आहे बुवा.
0: विचार ना.
1: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
2: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
1: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
0: नाही रे, पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
1: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
0: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का?
2: मग भावना कशा दाखवायच्या?
0: शब्दांनी.
1: शब्दांनी,
0: म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
1: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं. पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले तर या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
2: नक्कीच.
1: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
2: आजीला आम्ही रोज पाहू शकतो. परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
0: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
1: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनू नये.
0: अगदी बरोबर.
2: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
0: बस यालाच म्हणतात समतोल साधन. मला एक कल्पना सुचली.
2: काय?
0: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
1: म्हणजे घरातच?
0: हो.
2: छान आहे, मी पहिलं पत्र लिहिणार.
1: हो, पण मला उत्तर लगेच हवं.
0: नाही.
1: का?
0: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
1: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
2: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का?
1: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
2: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
0: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
2: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणारं उत्तर.
1: काळ बदलला,
2: साधनं बदलली,
0: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
2: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
0: पण त्यासोबत आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
1: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका,
2: मनही सजवा. फक्त देवीचं मखर सजवू नका,
0: नाती सुद्धा जपा.
1: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
2: एखाद्याला फोन करा
0: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा.
2: कारण
1: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागत,
2: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
0: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.

0: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
1: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
2: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
3: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया.
0: नवरात्रीच्या या मंगल दिवसात आपल्या नात्यांनाही नव्या प्रकाशाने उजळूया. जागतिक टपाल दिनाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्या
1: मनपूर्वक शुभेच्छा.

0: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
1: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सणवार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
0: चला जगूया मस्त मजेने
2: होऊया जरा हलक फुलक
1: हलक फुलक हलक फुलक
3: मैत्रिणींनो आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकचा भाग 19वा ऐकलात. याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचे गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.
1: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.

स न वी वी। मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षर आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष। आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षर कदाचित जुन्या काळाची आठवण वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती। पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं। स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस, साष्टांग नमस्कार किंवा प्रियताईस किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी, आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास। त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते।

आज मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदात शब्द उमटतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाहीये. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर.

परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल, कोणाची चिंता असेल, कोणाच्या यशाची बातमी असेल, तर कधी कोणाच्या आठवणींची ओल असेल, हे पत्र हातात घेईपर्यंत कळायचं नाही. म्हणूनच टपालवाला गावात आला की त्याच्याकडं पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असायची. त्याच्या हातात फक्त कागद नसत, अनेक घरांच्या प्रतीक्षा असायच्या. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज,

स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशा वेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये ह. आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता हो तो. मुलं गोल बसायची, एक जण हातात रुमाल घेऊन गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती, पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळे मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं. कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता

नातं नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बालखेळाची आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या सामाजिक आणि भावनिक जीवनाकडं पाहण्याची एक खिडकी म्हणून करता येते. त्या काळात माणसं दूर होती पण नाती जवळ होती.

आज माणसं तंत्रज्ञानामुळे जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूध, पायदळ धावणारे संदेशवाहक, राजदरबारातील निरोप पोहोचवणारी व्यवस्था, अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली. पुढे ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळं सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला 1879 मध्ये. पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोहोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवा ही विकसित झाली. 1882 मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 मध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग बनत गेली.

मैत्रिणींनों, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एक ओळ कधी कधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यात आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार, कधी उत्सव, तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोहोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोहोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे, पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे. एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणांशी जुळ

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढे त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 मध्ये UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ती लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार

करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत. त्यामुळं पत्र ही फक्त माहिती देण्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची, मैत्रीण म्हणून सखीची, प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जे, तुझी काळजी घे, तू सुखी राहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाले तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही. त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्र, लग्नानंतर माहेरून आलेली पत्र, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्र, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्र, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो. मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मेसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हाताने लिहिलेले एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतर जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतो.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ती म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधी कधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो, कधी शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशा वेळी एक कागद घ्या, वर लिहा स न वी वी किंवा अगदी साध प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय ताई, प्रिय मुली किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेस.

आहे, कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात. पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे. डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रूपात पुढे जात आहे. पण टपालाच्या या संपूर्ण प्रवासाकडं मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडे वळावंसं वाटतं मैत्रिणींनो. स न वी वी किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडं शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळाचा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत, कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल, पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनू, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम, जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर, आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा, कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं,

पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधी कधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा उघडा. अक्षर फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण आणि कदाचित आपण स्वतः. मैत्रिणींनो, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया. कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत. मैत्रिणींनो, आताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात. पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे. आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

इशाराही त्यांनी दिला. दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टा नचावडी विधानसभा लोक

पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी एकूण 15 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी TVK सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. या संदर्भात उपाध्यक्ष JD व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणाऱ्या परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केला.

उसको बुला दो सामने ला दो, क्या मुझे दोगी तो तुमसे मिला दो।

چشم کش کا راز نظروں سے چلو ایک بار.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 मध्ये निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश

0: योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कोणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवीनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12 लाख इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय।

0: सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीन एथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3:13 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहे। राज्यातला दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारने आज जारी केला। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे। काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या 10 ऑक्टोबरच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं न्यायालयानं सांगितलं। यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नेवेनेथेन नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीने म्हटलं आहे। दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तामिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसभर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
5: आजच संपर्क करा।
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा।

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यो, सायंकाळचे 5:05 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

लुटाई है पसंद।

0: उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून एकूण 54 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रमण सेनाड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर पक्षाविरुद्ध बंडखोरी करणं योग्य नाही ही भूमिका घेत सेनाड यांनी माघार घेतली. आपण भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पूर्ण पाठिंबा देत असून त्यांच्याच विजयासाठी काम करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 31 नामनिर्देशन पत्रांपैकी 30 वैध ठरली असून त्यापैकी आज 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक रिंगणात एकूण 26 उमेदवार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजता संपली. दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीमधील शिवसेनेच्या मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे इथं भाजपा उमेदवार कौस्तुभ गावडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित झाले आहे. मात्र इथंही माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान भाजप महायुतीला आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं इथंही तिहेरी लढत मानली जाते आहे. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यानं ऑक्टोबर महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि महिला विभागीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येणार नाही असं आवाहन अपर आयुक्त संजय जाधव यांनी केलंय. केंद्राच्या आंतरमंत्रालयीन पथकानं आज अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीत वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांच्यासह अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाची कमतरता, पीक नुकसान, पाणी टंचाई आणि मजूर स्थलांतराबाबत सादरीकरण केलं. बैठकीनंतर पथकानं वाशिम तालुक्यातील सूपखेला, मंगरुळपीर तालुक्यातील स्वासीन आणि कोठारी, मानोरा तालुक्यातील कुपटा आणि कारंजा तालुक्यातील काळी कारंजा तसंच पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी केंद्रीय पथकानं मराठवाड्यात देखील शेतशिवारांची पाहणी केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या 265 तालुक्यांच्या यादीबाहेरील आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी दुष्काळाच्या निकषांबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहे. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होतो आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वंदे भारत रेल्वे गाड्यांविषयी. भारतात वेगवान रेल्वेगाड्यांसाठी दीर्घकाळ परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागत होतं. आधुनिक अर्धवेगवान रेल्वेगाड्यांची स्वदेशी निर्मिती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता मर्यादित होती. या पार्श्वभूमीवर भारताची पहिली स्वदेशी अर्धवेगवान रेल्वेगाडी म्हणून वंदे भारत विकसित करण्यात आली. त्यामुळे प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, आराम आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळू लागला. वंदे भारतनं सिद्ध केलं की भारत आधुनिक रेल्वेगाड्यांची रचना, निर्मिती आणि संचालन स्वतः करू शकतो. विविध मार्गांवर या गाड्यांचा विस्तार सुरू असून रेल्वे क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळाली आहे. वाढत्या मध्यमवर्गाच्या आकांक्षा पूर्ण करणे म्हणजे त्यांचं जीवन अधिक सुलभ करणे, स्वप्नांना नवी उंची देणे आणि संधींची शक्यता अधिक जवळ आणणे होय. हीच संकल्पना वेगवान रेल्वेगाड्यांच्या आणि वंदे भारताच्या निर्मितीमागे आहे.
1: SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल.
2: या प्रादेशिक बातम्या आपण

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झालाय. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांच्या न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावांवर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली. ग्रामीण नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान उंचावण्याच्या उद्देशानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची वर्ष 2026-27 या वर्षासाठी सुरुवात झाली आहे. हे अभियान 30 जानेवारी 2027 पर्यंत राबवण्यात येणार असून या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर पुन्हा एकदा व्यापक स्वरूपात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून गावांना अधिक स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी बनवावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केलंय. या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 46,10,000 रुपयांची पारितोषिकं जाहीर करण्यात आली असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांनी सांगितलं.
2: स्वच्छ ग्राम स्पर्धेकरिता नागपूर जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषद गटांमधील प्रथम क्रमांकांच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 60,000 रुपये याप्रमाणे एकूण 32,40,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 6 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 4 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये असे एकूण 13 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
1: दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. CJPला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमी पत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा सूर IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थान अमरावती इथं आयोजित 8 दिवसीय कार्यशाळेत उमटला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावरील कार्यशाळेत बातमी लेखन, संपादन, तथ्य पडताळणी, डिजिटल कॉन्टेंट, ऑडिओ व्हिडिओ निर्मिती आणि AIच्या नैतिक वापराबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप कार्यकर्ते रमण सेनाड यांच्यासह 16 उमेदवारांची माघार. केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. अमरावती विभागातील दुष्काळाचा आढावा, वाशिम जिल्ह्याची पाहणी. दुष्काळग्रस्त 36 तालुक्यांचं पुन्हा सर्वेक्षण. 18 तालुक्यांमध्ये 20% प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा शासन आदेश जारी. आणि भारतीय वंशाच्या नेवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द। या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड। आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली। या दौऱ्यात पथकाने तूर, कापूर, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली। या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांची संवाद साधला। अमरावती विभागातल्या पाचही

जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी, मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा, पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई KYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई KYC ची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली, त्यामुळं भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुती समोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरण

पाकिस्तानमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्या अंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, EDAR आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. CJPच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.

प्रणव हरदास आणि सहकारी यांच्या आवाजात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत वृत्त.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात

0: त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल घडलाय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे.
1: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचं की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 मध्ये भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 43,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास 0 होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी.
0: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
1: निश्चित, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म्स, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यारं, याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर LCA तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी 2 हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्णत्व विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय, पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सीकर्स या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आहेत. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्रह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता, कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
0: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीनी खासगी उद्योग किंवा MSME आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो कसा फायदा होऊ शकतो,
1: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक

0: असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, बीएमएल असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड, अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे त्यांना आकृष्ट करण्यासाठी आयडेक्स सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना कृतीत येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, डीआरडीओचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली चुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित 1-2 वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80+ देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे. हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाची ज्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे. म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर्स याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कसे साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोनचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये. सरकार, डीआरडीओ सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीने शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?

0: चांगला प्रश्न आहे, कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील, जसं की DRDO आहे, त्याच्यामध्ये खाजगी मोठ्या कंपन्या अदानी, L&T, टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत, त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत, स्टार्टअप कंपन्या आहेत, यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य, यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडूनच होती. लाखो कोटींचे करार आहे, फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. आजच्या माझं आवार माझं शिवार मध्ये आपण ऐकाल शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात ऐकूयात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव रेशीम उद्योगाकडे वळलेले आपण पाहतोय. तर रेशीम उद्योग करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणकोणती आव्हान हे उद्योग करताना आपल्या समोर आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर त्यासाठी स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडून आज आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयीची माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर.

0: कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, आपण पाहतोय की शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव हे तुती रेशीम उद्योगाकडे वळलेले आहेत आणि ह्या उद्योगातून शाश्वत उत्पादन कशा पद्धतीने मिळतं याविषयी आपण काय सांगाल?
1: आता आपण पाहतोय की बरेच आपले जे पारंपरिक पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, यासारखी जी पिकं आपले शेतकरी बांधव लावत असतात, तर यापेक्षा या तुती रेशीम उद्योगातून आपल्याला निश्चितच शाश्वत उत्पादन मिळतं आणि लागणारा खर्च जो आहे तो कमी असतो आणि मिळणारा नफा जो आहे आणि उत्पादन आहे ते जास्त आहे. तर शेतकरी बांधवांनी जर एक एकर लागवड केली तर त्यातनं वर्षातून त्यांच्या 3 ते 4 जे आहेत ते त्यांना पिकं घेता येतात आणि त्यामुळे काय होतं की साधारणतः 1-4 पिकं जरी घेतली तर त्यांचे 3 ते 4 लाख रुपये त्यांना वार्षिक उत्पादन मिळतं आणि 2 एकर जर केली तर 6 ते 7 लाख रुपयाचं त्यांना उत्पादन होतं. असं ह्या पारंपरिक पिकापेक्षा यामध्ये आपल्याला निश्चितच हे शाश्वततेचं उत्पादन होत.
0: अच्छा सर, शाश्वत उत्पादन म्हणजे काय बरं?
1: शाश्वत म्हणजे काय की आपण पाहतो की पारंपरिक पिकांमध्ये काय की कापूस सोयाबीन पाहिलं तर त्याच्यामध्ये उत्पादन जे होतं तर ते कमी प्रमाणात होतं किंवा कीड रोग असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये काय होतं की कीडेचा प्रादुर्भाव झाला, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर पूर्णपणे त्याच्यातून उत्पादन हाती लागत नाही. पाऊस कमी झाला, कमी पाऊस झाला जरी तर त्यावेळेस देखील आपण आता पाहतो की सोयाबीन मध्ये काय परिस्थिती आहे, तर ही अशी जे आहे की त्याच्यात उत्पादनाची निश्चिती राहत नाही. पण यामध्ये असं नाहीये, निश्चितच पूर्ण आपण त्याचं कमी पाण्यामध्ये तुतीचं वाढ होते आणि आपल्याला निश्चितच त्याचं शाश्वत जे येणार कोष उत्पादन आहे ते आपल्याला भेटत असत.
0: अच्छा सर, आता पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हे कशा पद्धतीने फायदेशीर ठरत आहे बरं, काय सांगाल?
1: आता पारंपरिक पिकामध्ये मी आता सांगितलं की कापूस सोयाबीन सारखी जी काही पिकं आहेत तर त्याच्यामध्ये होणारा खर्च जो असतो म्हणजे लागवडी असेल, त्याच्यानंतर त्याच्यातलं पीक संरक्षण असेल, असे बरेचसे जे काही खर्च आहेत तो जास्त आहे आणि त्याचं उत्पादन देखील जर पाहिलं तर कमी झालेलं दिसून येतं आणि भाव पाहिलं तर भाव देखील आपल्याला त्याचा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. तर रेशीम उद्योगात काय की जो लागणारा खर्च आहे लागवडीपासून तर पूर्ण त्याचं तुतीपालाची फांद्यांची छाटणी करून जे टाकतो तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे किंवा त्याचा बागेचं व्यवस्थापन जे करतो आपण तर ते पूर्ण त्याचा खर्च कमी आहे आणि जो रेशीम कोशाला जो भाव भेटतो तो चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त भाव आहे आणि चांगल्या आहे. तुतीत एक जर पाहिलं तर एकदा लागवड केली तर 15 वर्षापर्यंत आपल्याला म्हणजे सातत्यानं लागवड करायची गरज नाही, 15 ते 20 वर्षापर्यंत ती बाग राहते आणि यामध्ये जे काही जे कीड रोग येतात पारंपरिक पिकांमध्ये, कीड असेल, रोग असेल, तर ह्याच्यावर खर्च होतो. पण रेशीम उद्योगात पाहिलं तर कीड रोग आहे पण कमी प्रमाणात आहे, निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं ते पण तेवढंच आहे, बाकी असं काही खर्च करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे हा उद्योग असा फायदेशीरच आहे.
0: अच्छा सर, आताच तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा आपले तुती रेशीम उद्योग कशा पद्धतीने फायदेशीर आहे याविषयीच तर महत्व सांगितलेलंच आहे, पण जेव्हा आता आपल्याला तुती रेशीम उद्योग करायचा आहे तर त्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर ते अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
1: हा, आता काय की तुतीचं जे लागवड करून आपण जे पिकं घेत असतो म्हणजे जी रेशीम कोशाची बॅच घेतात तर आपल्याला 22 दिवसात उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर म्हणजे 22 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः 1 लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर मग सातत्यानं आपण त्या तुतीपाल्याची छाटणी करत असतो प्रत्येक महिन्याला. मग छाटणी करत असतो म्हणजे काय, जमिनीतलं जे अन्नद्रव्य आहे ते तुती झाडं शोषून घेत असतात, त्यामुळे त्या जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय की गांडूळ खत असेल, शेण खत असेल, हे अतिशय महत्वाचं आहे की हे टाकलंच पाहिजे. गांडूळ खत साधारणतः 1-4 टन प्रति एकरी आपण टाकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेण खत आहे ते 8 टन प्रति एकरी टाकायचंय, म्हणजे 4 टन जून मध्ये आणि 4 टन नोव्हेंबर महिन्यामध्ये असं आपल्याला दोन त्याला विभागून शेणखत आपल्या शेतामध्ये द्यायचं आहे. आणि रासायनिक खत जर टाकायची झाली तर त्याच्यामध्ये जे रेडी रेकनर म्हणजे आहेत जे आपले अमोनियम सल्फेट आहे ते 140 किलो, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे 70 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 19 किलो, असं प्रत्येक पिकानंतर आपण द्यायचं. पण त्याचबरोबर शेणखत हे आपल्याला टाकणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे काही ग्रीन मॅन्युअरिंग जे म्हणतो आपण, जे ढेंचे आहे, बोरू आहे, ते देखील आपल्याला जमिनीत त्याची वाढ करणं, जर 1-20 किलो साधारणतः आंतरपीक म्हणून त्याचं टाकायचं बियाणं आणि त्याची एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर तो फुलोरा येण्याच्या अगोदर तो जमिनीत गाळून टाकायचा, म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
0: अच्छा, अशा पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तुती रेशीम उद्योगात करू शकतो किंवा तुतीवर करू शकतो.
1: हो
0: सर, तुतीवरील आणि रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव

0: हो तो आणि त्याचा व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवा?
1: तुती पिकावर जर पाहिलं तर जसं आपण बाकीच्या पिकांवर पाहतो त्याच्यामध्ये किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो किंवा खूप वेगवेगळ्या किडीं दिसून येतात. यामध्ये काय की अतिशय कमी प्रमाणात कीड आहे.
0: अच्छा,
1: निसर्गात कीड असतेच.
0: हो,
1: तर काही शत्रू कीड असतात, काही मित्र कीटक असतात. तर यामध्ये जे काही शत्रू कीटक म्हणजे नुकसान करणारी कीड आहे, तर त्यामध्ये प्रामुख्याने येणार जर पाहिलं तर जे काही फुल किडे आहेत, फुल किडे आणि कोळी नावाचं ही जी काही कीड आहे, तर हे काय करतात की पानातील रस शोषण करतात. आणि जी काही रेशीम कीटकावर नुकसान करणारी कीड येतं ती एक

0: जे काही फुलकिडे आहेत, फुलकिडे आणि कोळी नावाचं ही जी काही कीड आहे, तर हे काय करतात की पानातील रस शोषण करतात आणि जी काही रेशीम कीटकावर नुकसान करणारी कीड येतं ती एक उजी माशी नावाची कीड आहे, ती नुकसान करत असते. तर जी काही फुलकिडे आहेत पानाच्या मागील बाजूस राहून ते रस शोषण करतात, त्यामुळे तिथं पांढरट असे चट्टे पडलेले दिसतात. आणि कोळी जर पाहिलं तर कोळी देखील अतिशय सूक्ष्म असतं, आपल्याला डोळ्यानं सहसा दिसणार नाही, आणि ते पानातून रस शोषून घेतात आणि पानं जर पाहिले तर जळायल्यासारखी झालेले दिसून येतात. त्याच्यावरून आपण समजू शकतो की या किडींचा प्रादुर्भाव आहे. बाकीच्या काही अशा कोणत्या किडींचा प्रामुख्याने याच्यावर काही प्रादुर्भाव दिसून येत नाही. पिट्या ढेकून आहे पण तो थोड्याफार प्रमाणात येतो. आणि त्यामध्ये त्याचं जर व्यवस्थापन आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण नीम ऑइल जे आहे, जे नीम तेल म्हणतो आपण, तर ते 3 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण त्याची फवारणी करायची आहे. पण ही फवारणी केल्यानंतर 10 दिवसापर्यंत तो तुतीपाला आपण रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. त्यानंतर जर फुलकिड्यांचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल जास्त प्रमाणात, तर त्यावेळेस डायमिथ्युएट आहे त्याची 2 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करू शकतो. पण हे डायमिथ्युएट जर फवारलं तर 20 दिवसापर्यंत तो पाला रेशीम कीटकांना खाऊ घालायचा नाहीये. बऱ्याचशा वेळेस कोळी दिसतं, कोळींचा प्रादुर्भाव, पानं जळायल्यासारखी दिसतात, शेंड्याकडची असतील ते असं पूर्ण, तर त्यावेळेस तुम्ही जे काही गंधक आहे 80% जे काही जे पावडर आहे ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपण त्यावेळेस फवारणी करायची. किंवा कोळीसाठी दुसरं जर पाहिलं तर एक क्लोरफिनॅपायर 10% SC आहे, तर ती साधारणतः 1.5 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची आहे. पण ही फवारणी केल्यानंतर 20 दिवसापर्यंत तो पाला रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. अशा प्रकारे आपण ह्या तुती पिकावरील जे काही येणाऱ्या कीड्या आहेत तर त्यांचं आपण हे व्यवस्थापन अगदी सहजरित्या करू शकतो.
1: तुती रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं, पण त्याचबरोबर रेशीम कीटकावर काही रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करायला हवं याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: तर जे संगोपन ग्रहात जे रेशीम कीटक असतात तर त्याच्यामध्ये काय की फ्लॅचरी आहे जो की जीवाणूजन्य रोग आहे, त्याच्यानंतर मस्कार्डिन आहे जो बुरशीजन्य रोग आहे, तर ग्रासरी आहे विषाणूयुक्त रोग आहे, अशा प्रकारचे रोग येतात. पावसाळ्यात जर पाहिलं तर मस्कार्डिन नावाचा रोग आपल्याला दिसून येतो, त्याच्यानंतर ग्रासरी आहे, चांगल्या प्रतीचा पाला नाही खाऊ घातला त्याला, कवळा पाला खाऊ घातला किंवा रोगीट पाला खाऊ घातला तर त्यावेळेस ग्रासरी येतो. त्याला जर आपण स्पेसिंग म्हणजे अंतर व्यवस्थित नाही सोडलं त्या अळ्यांची, जास्त दाटी गर्दी झाली त्यावेळेस देखील हा ग्रासरी झालेला दिसतो. त्याच्यानंतर बुरशी जी असतं म्हणजे जर तिथं आर्द्रता वाढली तर बुरशीची वाढ होत असते, त्यामुळं जे काही हिरवा जो खडू असेल किंवा पांढरा खडू असेल असे खडू रोग त्याच्यात आपल्याला झालेला दिसून येतो. पण त्याचं एकदा का रोग झाला तर त्याचं आपण व्यवस्थापन करणं त्याचं शक्य होत नाही, त्यामुळं हा रोग येऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे निर्जंतुकीकरण करणं, तुमची जी संगोपन ग्रहाची जी काही बॅच आहे तर ती घेण्याच्या अगोदर ती संगोपन ग्रहातील सगळे साहित्य असेल, संगोपन ग्रह असेल, पूर्ण निर्जंतुकीकरण करणारे जे काही घटक आहेत, ब्लिचिंग पावडर आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सॅनिटिक सुपर आहे, सेरी स्वच्छ आहे, त्याच्यानंतर असे अस्त्र आहे, अशा जे काही निर्जंतुकीकरणाचा वापर करून आपण तिथलं निर्जंतुकीकरण करायचं. म्हणजे काय बुरशी जे असतील, काही जीवाणूजन्य रोग असतील त्यांना तिथून नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या रोगाची लागण झाली नाही पाहिजे. एकदा का रोगाची लागण झाली तर त्याला नियंत्रण करणं शक्य होत नाही. आणि बॅच झाल्यानंतर देखील पूर्ण संगोपन ग्रहातली स्वच्छता म्हणजे त्या निर्जंतुकीकरणाच्या द्रावणानं पूर्ण संगोपन ग्रह स्वच्छ करणं हे फार गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण रोग होऊ नये आणि त्या रोग जर झाला तर आपल्या रेशीम कोशाचं जे नुकसान होणार आहे आपल्याला ते थांबवता येतं.
1: अच्छा, तर अशा पद्धतीने आपण रेशीम कीटकावर येणारा जो रोग आहे त्याचं आपण नियंत्रण किंवा व्यवस्थापन आपण
0: करता येतं.
1: अच्छा सर, आपण असं पाहतोय की रेशीम कीटकावर उजी माशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि ती आपला रेशीम कीटकाचं नुकसान खूप करते, तर ते किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने करते याविषयी आपण काय सांगाल?
0: आपण पाहिलं की रेशीम कीटकावर प्रामुख्याने येणारी जी आहे कीड ती आहे उजी माशी. तिचा प्रादुर्भाव वर्षभर असतो, पण प्रामुख्याने ज्या वेळेस आता हे आपण पाहतोय की सप्टेंबर ऑक्टोबर आणि ज्या ठिकाणी रेशीम उद्योग वाढतोय त्या ठिकाणी आपल्याला उजी माशीचं प्रमाण जास्त दिसून येणार. पण काय होतं की ती काय करते की जेव्हा रेशीम कीटकाची शेवटची अवस्था असते 5वी अवस्था, तर त्या अळीच्या शेवटच्या अवस्थेवर काय करते प्रामुख्याने ती अंडी घालण्याचं काम करते. आणि अंडी घालून त्यातनं साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर अंडी फुटून एक पांढरट पिवळसर रंगाची एक मॅगट बाहेर निघते, म्हणजे अळी असते ती. आणि ती त्या रेशीम कीटकाच्या शरीराला छिद्र करून आतमध्ये जाते आणि आतमधलं जे काही रेशीम कीटक आहे त्याला खाण्याचं काम करते.

0: आणि तसं केल्यामुळे ती आपल्याला ते नुकसान ओळखून येतं, काळे डाग दिसून येतात. त्याच्यानंतर कोश तयार होत असताना, कोश आपण जेव्हा वेचणी करतो त्यावेळेस त्या कोशाला छोटेसे टोकाला असे छिद्र दिसतात गोलाकार, त्यावेळेस आपल्याला एक समजून जातं की या उजी माशीनं आपलं नुकसान केलेलं आहे. पण नुकसान किती केलं, तर नुकसान आपण जर पाहिलं तर साधारणतः 10-15% नुकसान करते, पण जास्त प्रादुर्भाव तिथे असेल उजी माशीचा तर 40-50% देखील आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होताना दिसून येतं. अशा प्रकारे नुकसान करत असते ती.
1: अच्छा, रेशीम कीटकाचं उजी माशी नुकसान करते तर त्या माशीचं व्यवस्थापन करणं किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने आपण तिचं व्यवस्थापन करायला हवं?
0: उजी माशीचं व्यवस्थापन करत असताना आम्ही सांगत असतो की त्याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं, म्हणजे आपलं जे काही बॅच आपली झाली रेशीम कीटकाची तर त्या ठिकाणचं जे काही पूर्ण जे विष्ठा असते त्याची उरलेली, ती विष्ठा बरेच शेतकरी बांधव उघड्यावर फेकतात शेतामध्ये, तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण उघड्यावर फेकल्यामुळे काय होतं की जे उजी माशीचे कोश आहेत तर ते अतिशय म्हणजे विष्ठासारखे दिसतात, तर ते कोश आपण शेतात फेकले तर त्या कोशामधनं साधारणतः 10-12 दिवसानंतर माशी निघत असते. तर मग आपण ते शेतात फेकल्यानंतर ते तिथनं माशी निघणार आणि ती माशी पुन्हा इकडे तिकडे प्रसार होणार त्याचा, तर त्याच्यामुळं ते फेकून न देता एका मोठ्या पोत्यामध्ये त्याला एक साधारणतः पॅक करून ठेवायचंय 25 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही ते शेतात वापरू शकता. त्याच्यानंतर नायलॉन जाळी वापरायची आहे. पूर्ण तुमच्या रॅकला जे शेड आहे, रॅक आहे, त्याला डबल तुम्ही नायलॉन जाळी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून माशी थेट प्रवेश करणार नाही. त्याच्यानंतर कामगन सापळे लावायचे आहेत जे की चिकट सापळे असतात. नर माशी आकर्षित झाली की त्याला चिकट द्राव असतो तो चिटकून बसते. अशा प्रकारे एक आपण त्यांच्या जे काही मिलन होतं त्याच्यामध्ये अडथळा आणून पुढील उत्पत्तीला आळा देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मित्र कीटक, जे की निसुलेनक्स थायमस नावाचा मित्र कीटक आहे. तर तो मित्र कीटक जो आहे तर त्याचं आपल्या रेशीम संशोधन योजनेमध्ये आपण त्याचं उत्पादन घेतो आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर आपण त्याचं पुरवठा करत आहोत त्या अँटी पाऊचच्या स्वरूपामध्ये. तर ते आपल्याला वापरायचे आहेत. साधारणतः 100 अंडीपुंजासाठी 3 अँटी पाऊच आपल्याला त्या रॅकला टांगून ठेवायचे आहेत. म्हणजे 14 जी काही कात अवस्था झाली की त्याच्या 2 दिवसानंतर साधारणतः ते 3 पाऊच 100 अंडीपुंजासाठी ते टांगून ठेवायचे आहेत. ते टांगून ठेवले तर त्याच्यातून ते मित्र कीटक बाहेर निघणार आणि त्या उजी माशीचे जे काही कोश आहेत त्यामध्ये अंडी घालून त्या उजी माशीचा जो काही मधला आहे त्याला नष्ट करणार, म्हणजे त्याच्यातून उजी माशी बाहेर निघणार नाही. अशा प्रकारचं आपण मित्र कीटक तिथं व्यवस्थापन करून त्याचं आपण व्यवस्थापन करता येतं.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला एंटी पाऊचचा वापर करून उजी माशीचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकते. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हटलं की उजी माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एंटी पाऊचचा वापर होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं, पण जर आता शेतकरी बांधवांना हे एंटी पाऊच तिचं कार्य कसं चालतं ह्याच्याविषयी सविस्तर सांगा, आणि हे एंटी पाऊच जर आपल्या शेतकरी बांधवांना हवं असेल तर त्यांनी कुठून मागवायला हवं बरं?
0: हा, आता जे काही हे एंटी आहे म्हणजे एक मित्र कीटक आहे निसोलेनिक्स थायमस नावाचा, जो की परोपजीवीकरण करत असतो. तर काय करतो की 100 अंडीपुंजासाठी 3 पाऊच लावायचे आहेत. ते पण 34 जेव्हा रेशीम कीटकाची उठली त्यानंतर आपल्याला रॅकला टांगून ठेवायचे आहे. ते काय होतं की त्याच्यातनं मित्र कीटक बाहेर निघतो आणि ते मित्र कीटक निघाल्यानंतर जी त्याची मादी असते तर ती काय करते की अंडी देण्यासाठी त्यांना कोश लागतो, म्हणजे उजी माशीचा कोश. मग ते काय करणार, त्या कोशाला शोधून काढण्याचं काम करणार. आपल्या जर रॅक आपण शेडमध्ये पाहिलं, संगोपनग्रहामध्ये पाहिलं, तर संगोपनग्रहामध्ये आपण बरेचसे वेळ बघतो कच्चे संगोपनग्रह आहेत आपल्या शेतकरी बांधवांचे. तर ते उजी माशीची जी काही मॅगट आहे तर ती कानाकोपऱ्यात जे काही कोरडा सरफेस आहे, लपण्याची जी जागा आहे, तिथं जाऊन लपून बसण्याचा हे करतात प्रयत्न, आणि तिथं कोशात रूपांतर होतं त्यांचं. मग ते बरेचसे वेळेस आपल्याला दिसत नाही डोळ्यानं. मग तिथंच काय होते कालांतरानं, बरेच शेतकरी साफसफाई करत नाहीत, म्हणजे स्वच्छता करत नाहीत. एकदा बॅच झाली, कोश विक्री केला की ती बॅच तिथलं जे काही साहित्य आहे, म्हणजे जे उरलेली विष्ठा आहे, सगळं जे काही आहे, तुतीचे काड्या असतील सगळं, तर ते तसंच ठेवून देतात 15-20 दिवस. म्हणजे काय होतं की तिथं ऑलरेडी म्हणजे जे उजी माशीचे कोश आहेत पडलेले, तर त्याच्यातून काय होणार की पुन्हा माशी तिथे निघणार. म्हणजे एक मादी माशी साधारणतः 200-300 अंडे घालते, म्हणजे असे कितीतरी म्हणजे त्याच्यातून माशा बाहेर निघतील तिथे. तर मग असा पुढच्या जे काही बॅच घेणारी आहे तर त्याच्यात खूप सारं मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं होऊ शकतं, आणि होतं पण. बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही हे करत नाही, नंतर स्वच्छता लवकर करत नाही, उघड्यावर फेकून देतो डायरेक्ट हे विष्ठा वगैरे. तर ते न करता तशी हे जे काही मी सांगितलं त्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर हे पाऊच पाहिजे असतील तर आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजना इथं आपलं याचं उत्पादन चालू आहे, आणि आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याचशा जे काही रेशीम उद्योजक आहेत आपले बऱ्याचशा जिल्ह्यांमधले, तिथं आम्ही त्यांना पुरवठा देखील करत आहोत. तर आपल्याला कोणाला जर बॅच चालू असेल रेशीम उद्योजकांची तर त्यांनी

0: आमच्याशी संपर्क करावा. विद्यापीठाचे आमचे माहिती केंद्र आहे, तिथून देखील नंबर भेटू शकतो. शेतकरी बांधवांना जर त्यांनी एक जे बॅच सुरू व्हायच्या 15 दिवस अगोदर आम्हाला बुकिंग केली तर आम्ही त्यांना निश्चितच त्यांच्या ठिकाणी आम्ही त्यांना कुरिअरच्या सहाय्याने पाठवू शकतो. तुम्ही संपर्क करून आपली एनटी पाऊस साठी बुकिंग करू शकता आणि निश्चितच तुम्हाला कुठे देखील असू महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही ह्या एनटी पाऊसचा पुरवठा करण्याचं काम करू.
1: अच्छा सर, आता आपण पाहतो की रेशीम उद्योग करणारे जे आपले शेतकरी बांधव असतात ते नेहमी म्हणतात की नॉन स्पिनिंग ची समस्या दिसून येत आहे. नॉन स्पिनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी आपण घ्यायला हवी?
0: बऱ्याचशा वेळेस ही समस्या आपल्याला दिसून येते की नॉन स्पिनिंग म्हणजे कोश नविन्नी. जेव्हा रेशीम कीटक तुती पाला खातो त्यांची पाचवी अवस्था पण येते, सुरुवात होते, खूप सारा पाला खातात आणि जेव्हा कोश करण्याची वेळ येते त्यावेळेस ते कोश न करता त्या रॅक मध्ये फिरताना दिसून येतात पण ते कोश काही करत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं की त्याची बरीचशी कारण आहेत. बरेचसे आता कीटकनाशकांची फवारणी आहे, तर कीटकनाशकांची फवारणी करत असताना जी आजूबाजूला पीक आहेत त्यांचं बऱ्याचशा वेळेस काय होतं, हवेतून त्याचे जे काही कीटकनाशकाचे अंश आहेत ते तुती पाल्यावर पडलेले असतात. मग त्यावेळेस ते जर पाल्यावर पडलेले असतील आणि तो पाला आपण थेट जर खाऊ घातला रेशीम कीटकांना तर काय होणार, कीटकनाशक त्यांच्या पोटात गेल्यामुळे ते जे कोश विणणार नाहीत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की शेतकरी बांधव तणनाशक फवारतात शेतामध्ये, कीटकनाशक फवारतात आणि तशा वेळेस काही जर त्यांचा संपर्क रेशीम कीटकांसोबत तर त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळे काय होतं की त्यांची जी काही ग्रंथी असते रेशीम ग्रंथी तर ती कोश विणत नाही, ती कुठेतरी बंद होते आणि त्यावेळेस ती एक अडचण दिसून येते. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होतोय. आता बरेचसे जण युरिया वापरतात, तर युरिया हे शिफारस नाहीये तुती बागेमध्ये. तो फक्त तुम्ही जी काही रोपवाटिका असते तुतीची त्या रोपवाटिकेमध्येच वापरू शकता, पण तुमची जी तुतीची बाग आहे त्यामध्ये युरिया ची शिफारस नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस पोचट कोश होणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे ते एक आपल्याला टाळायचं आहे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करायचा आहे, जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खत वापरायचं आहे. जे काही आपण तापमान सांगत असतो त्यांचं 22 ते जे काही 28 अंश सेल्सिअस तापमान आहे, आर्द्रता आहे त्यांची 60 ते 70% आर्द्रता असावी तिथं, तर हे आपल्याला तिथं तापमान आर्द्रतेचा समतोल तिथं राखणं गरजेचं आहे त्या अवस्थेनुसार. तर हे आपण जर केलं तर ह्या बऱ्याचशा जे काही नॉन स्पिनिंगच्या समस्या आहे कमी प्रमाणात होतील किंवा होणार नाहीत. आणि एकदा जर नॉन स्पिनिंग झाली म्हणजे कोश न विणण्याचं हे जर असेल तर त्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. त्याच्यासाठी हे कोश न विणणं जी काही नॉन स्पिनिंगची समस्या आहे हे जर होऊ नये त्याच्यासाठी आपण जे काही गोष्टी आता मी सांगितल्या त्याप्रमाणे ही जर काळजी घेतली तरच आपण समस्येचं म्हणजे निराकरण करता येईल आपल्याला.
1: सर, आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की रेशीम किड्यांचे जेव्हा आपण संगोपन करत असतो तेव्हा उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करायला हवं?
0: उत्पादन आणि गुणवत्ता मी तर अगोदर सांगितलं की ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला फारसा खर्च करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त शेणखत गांडूळ खत याचा जास्तीत जास्त वापर करा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने, आणि रासायनिक ज्या गोष्टी आहेत त्याचा अति कमी वापर म्हणजे न वापरलं तरी चालेल पण कमी, आणि जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खताचा वापर करा. त्याच्यामुळे काय होईल, त्याचा जो पाला आहे तो पूर्ण रेशीम कीटक जे कोश तयार करतात तर ते प्रथिनांपासून तयार झालेलं असतं आणि हे जे पाला आहे तर या पाल्यांमध्ये जवळपास 38% प्रथिने असतात. म्हणजे ते जे सातत्यानं पाला खातात दररोज पाला जे खातात त्या पाल्याचंच रूपांतर नंतर प्रथिनांमध्ये होत असत आणि तोच त्याच्यापासून कोश तयार होत असतो. म्हणजे जेवढा चांगल्या प्रतीचा पाला तुम्ही देताल तर तेवढ्याच प्रतीचा तुम्हाला चांगला कोश तयार होईल. त्याच्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत जास्तीत जास्त वापरणं, त्याच्यानंतर जे काही पोषण सेरीबूस्ट म्हणून भेटतं तर ते 1 लिटर 140 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्या तुती बागेवर फवारणी करायची. म्हणजे त्यानं देखील पाल्याची जी प्रत आहे तर ते चांगल्या प्रकारे सुधारते आणि तो तशा प्रकारचा जर पाला आपण जर दिला रेशीम कीटकांना तर त्यांचं कोश जे आहे कोशाचा जो दर्जा आहे तो चांगल्या प्रतीचा कोश तयार होईल आणि शेतकऱ्यांना निश्चितच कोशाचा जो बाजार भाव जे आहे ते चांगला भेटेल. साधारणतः 8 बरेच शेतकरी भेटत आहे अशा प्रकारे त्यांचा चांगलाच म्हणजे नफा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा रेशीम उद्योजकांना भेटेल.
1: अच्छा सर, आता आपले बरेच जे शेतकरी बांधव आहेत तर जे रेशीम उद्योगाकडे वळालेले आहेत तर त्यांना नेहमी असा प्रश्न पडतो की हे जे रेशीम कोश आहे त्याची बाजारपेठ नेमकी कुठे आहे, काय आहे आणि आपण कशा पद्धतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला हवं याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: हा, आता आपण पाहतोय की पहिल्यांदा रेशीम कोश जे उत्पादन व्हायचं तर त्याची जी विक्री व्हायची ती कर्नाटक मध्ये रामनगरमला व्हायची. पण आता काय आहे की आपल्या महाराष्ट्रात रेशीम कोश बाजारपेठ आता उपलब्ध आहे. आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील आहे, पुर्णेला आहे, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये

0: बीड जिल्ह्यात देखील कोश बाजारपेठ आहे,
1: अच्छा
0: त्याच्यानंतर बारामतीला आहे, त्यानंतर आता सोलापूरला देखील चालू झालेली आहे. सोलापूरमध्ये देखील रेशीम कोश जी काही बाजारपेठ आहे ती उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आता काही कुठं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, त्यांना इथल्या इथं बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ते ज्या दिवशी कोश वेचणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये नेऊन विक्री करू शकतात आणि भाव देखील चांगला भेटत आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधव असतील, युवक आहेत, शिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत, त्यांनी देखील या उद्योगाकडे वळालं तर यांना एक महिन्याची जी पगार असते तसा देणारा हा उद्योग आहे.
1: अच्छा.
0: आणि अतिशय आपल्या जे बदलता हवामान आहे, कमी पाणी आहे, कमी खर्चामध्ये कमी खर्च जास्त उत्पादन असा हा उद्योग आहे.
1: अच्छा. सर, आता आपण पाहतोय की हवामानाचा बदल आणि हे बदल हवामानामुळे आपल्या पिकाचं नुकसान असेल, तसं नुकसान आपल्या रेशीम कीटकांचं किंवा तुती बागेचं होऊ शकतं का? बरं,
0: आपण पाहतो की हवामान बदलामुळे काय होतं की कमी पाऊस पडणं, त्याच्यानंतर कीड रोग असेल, कीड रोगांचा आपण बाकीच्या पिकांमध्ये बघतो की खूप मोठ्या प्रमाणात किडींचा वेगवेगळ्या किडी असतील काही, किंवा जास्त प्रमाणात किडी येते, जास्त रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवर अति खर्च होतो. पण त्याच्यानंतर निव्वळ जर पाहिलं उत्पादन किंवा ते नफा असेल तर तो आपल्या हातात उरलेला दिसत नाही, दिसला जरी तर कमी प्रमाणात दिसतो. तर यामध्ये तसं नाहीये, ह्यामध्ये काय की येणारी कीड जी आहे तर ह्या तुती पिकावर आपल्याला कीड देखील कमी प्रमाणात दिसते. आणि म्हणजे हे पिकच तसं आहे, तुती पीक ह्या जे काही आपलं वातावरण आहे तर ह्या वातावरणामध्ये त्याच्यावर कीड अतिशय कमी प्रमाणात आहे. आली तरी फुल किडे आणि कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि तो लवकरच आपण त्याचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर तो देखील आपल्याला लगेच त्याचा आटोक्यात आणता येतो, त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो. त्याच्यामुळं त्याच्यात काही असं जास्त खर्च न होता जास्त निफा आपल्याला ह्याच्यामध्ये भेटतो.
1: अच्छा. सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव असतील किंवा जे नवयुवक आहे की ज्यांना रेशीम उद्योगाकडे वळायचं आहे, तर त्यांना काय संदेश द्याल? बरं,
0: आता जे आहेत की पारंपरिक शेती करत आहेत आणि त्यांना जास्त भाव भेटत नाहीये किंवा उत्पादन कमी होते, असे काही आणि काही रेशीम उद्योग करू इच्छित आहेत की बा आपण रेशीम उद्योग करावा, ह्याच्यातून आपल्याला निश्चितच उत्पादन भेटल, तर खरंच ह्या तुती रेशीम उद्योगातून साधारणतः प्रति महिन्याला लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे.
1: अच्छा.
0: कमीत कमी तर तुम्ही जास्तीत जास्त जर लागवड केली, तुती लागवड 3 एकर 4 एकर जर लागवड केली तर तुम्ही 2-2 लाख रुपये प्रति महिना ह्याच्यातून उत्पादन घेऊ शकता, असा हा उत्पादन देणारा आणि निव्वळ नफा जास्त मिळणारा, खर्च कमी आणि जास्त नफा असा देणारा हा उद्योग आहे. हा असा एकमेव उद्योग आहे असं वाटतं मला की निश्चितच आपल्या युवकांना कुठं नोकरी मागण्यासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांच्या आपल्या गावामध्ये राहून ते आपला एक उद्योग उभारू शकतात आणि कमी पाण्यामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे दर महिन्याला प्रति पगारीसारखं त्यांना उत्पादन देणारा हा उद्योग आहे. त्यांना कुठं न जाता त्यांनी गावात राहून अतिशय चांगल्या प्रकारे हा रेशीम उद्योग ते करू शकतात.
1: नक्कीच सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योगाचं काय महत्व आहे, त्यामध्ये तुती लागवड असेल, रेशीम किड्याचं संगोपन, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठ आणि उत्पन्न वाढीची विविध संधी कशा पद्धतीने उपलब्ध आहे, त्यातल्या त्यात त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर आपण रेशीम उद्योग हे चांगल्या पद्धतीने शाश्वत करून दाखवू आणि शाश्वत उत्पादन त्यापासून मिळू ही खात्री वाटेल. सर दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
2: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खासगी क्षेत्रांचा वाटा 45% होता. भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी

0: पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे. मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. जंतर मंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. परम अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना परम कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि व्हिसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि परम H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. परम आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार

नुसार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदक, 18 जणांना शौर्य पदक, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP च्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.